103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर 8 आषाढ शके 1948 अर्थात 29 जून 2026 सकाळचे 5:59 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सहिला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहोत 6:05 झालेत. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्रोतेहोच्या मंगल प्रभात या कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात पारंपरिक भोपाळी. संगीत वसंत प्रभू यांचं आहे.

रवींद्र साठे यांच्या स्वरात संत रामदासांचा अभंग आपण ऐकलात. संगीत सुधीर मुघे यांचं होतं. श्रीमाता शांकनेली यांच्या संगीत नियोजनात त्यागराज खाडीलकर यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकूया.

निळकंठ अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलं. अण्णा यांचं भक्तिगीते पण ऐकलं. गायक होते सी रामचंद्र. श्रोताता सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं भक्तिगीत आपण ऐकूया. संगीत दशरथ पुजारी यांचं आहे.

0: मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोत्यांनो, ठीक 6:30 झालेत. विवेक याविषयी दिलीप सोळंकी यांचं चिंतन आता प्रसारित करीत आहोत.
1: सत्य कसं निश्चित करावं, सत्य आणि संशय यात फरक कोणता, सत्य कसं शोधावं, यासारखे अनेक प्रश्न मानवी जीवनातील सर्वच टप्प्यावर विचारल्या गेलेत. तत्वज्ञानाच्या जगात आजही या प्रश्नांची चर्चा चालत असते. सत्यानं वागावं, सत्यच स्वीकारावं, सत्यमेव जयते यासारख्या शब्दप्रयोगानं सत्याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. पण मानवी जीवनात निर्माण झालेल्या सर्वच धर्मकेंद्रित विचार प्रवाहांनी सत्याचं ज्ञान होण्याचा, सत्य प्राप्त करण्याचा वेगळाच मार्ग सांगितला. सत्य शोधण्याचा हा सांगितलेला मार्गच सत्य नसल्यानं धर्मव्यवस्थेनं दिलेले भौतिकच नव्हे पारलौकिक प्रश्नांची उत्तरं आज असत्य ठरल्याचं अनुभवाला येतं. सत्य शोध

0: निर्माण झालेल्या सर्वच धर्मकेंद्रित विचार प्रवाहांनी सत्याचं ज्ञान होण्याचा, सत्य प्राप्त करण्याचा वेगळाच मार्ग सांगितला. सत्य शोधण्याचा हा सांगितलेला मार्गच सत्यन नसल्यानं धर्मव्यवस्थेनं दिलेले भौतिकच नव्हे पारलौकिक प्रश्नांची उत्तरं आज असत्य ठरल्याचं अनुभवाला येतं. सत्य शोधण्याच्या वैज्ञानिक प्रक्रियेमुळेच आज निसर्गात घडणाऱ्या अनेक अनाकलीय घटनांची उकल करता आली. वैज्ञानिक प्रक्रिया हीच खरी सत्यशोधन पद्धती आहे हे वैज्ञानिक जगानं निर्माण केलेल्या वैभवानं आज सिद्ध केलं आहे. सर्वसामान्य माणसाला जीवनात सत्य शोधता आलं नाही किंवा जीवनात निर्माण झालेल्या समस्यांची सत्य उत्तरे त्याला शोधता आली नाहीत तर त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात. गौतम बुद्ध, महावीर, चार्वाक यांना सत्य शोधण्याची पद्धती जरी त्या काळातील ज्ञानाच्या मर्यामुळे शिकवता आली नसली तरी त्यांनी माणसानं विचार कसा करावा याचा एक ढोबळ मार्ग उपलब्ध करून दिला आहे. एक अनुयायी गौतम बुद्धाला सत्य आणि संशय यात काय फरक आहे असा प्रश्न विचारतो. बुद्ध म्हणतात, या प्रश्नाचं उत्तर उद्या मी तुझ्या घरी येऊन देईन. गौतम बुद्ध दुसऱ्या दिवशी त्या अनुयायाच्या घरी जातात. वडिलाकडे बोट दाखवून त्या अनुयायाला विचारतात, हे कोण आहेत? अनुयायी उत्तर देतो, हे माझे वडील आहेत. तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात, तर हा संशय आहे. आईकडे बोट दाखवून विचारतात, ही कोण आहे? तो म्हणतो, ही माझी आई आहे. गौतम बुद्ध म्हणतात, हे सत्य आहे. अशा साध्या प्रयोगानं गौतम बुद्ध त्याला संशय आणि सत्य या दोन शब्दांची ओळख करून देतात. चार्वाकांनी सत्य स्वीकारण्यासाठी पंचेंद्रियांचे अनुभव हे प्रमाण मानलं. वेद प्रामाण्य शब्द प्रामाण्यानं सत्य स्वीकारण्याच्या प्रक्रियेला नकार दिला. चार्वाक एवढ्यावरच थांबले नाहीत. वेद प्रामाण्य आणि शब्द प्रामाण्यानं सत्य प्राप्त होत नाही याची मांडणी केली. शब्द प्रामाण्यानं जे सत्य ठरविल्या गेलं त्यालाही तर्काच्या कसोटीवर आव्हान दिलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्ग. मेलेल्या आणि स्वर्गात गेल्या माणसाची भूक खाली पृथ्वीवर इतर जीव घातल्यानं जात असेल तर मी आनंदानं सांगतो, तसा प्रयोग करा. तो प्रयोग असा करा, दोन मजली घर घ्या, उपाशी माणसं वरच्या मजल्यावर बसवा. जेवढे उपाशी माणसं वर बसले असतील तेवढे माणसं खालच्या मजल्यावर जीव घाला. खालची माणसं जेवल्यावर वरच्या माणसांची भूक गेली तर स्वर्ग आहे आणि मेलेल्या माणसांची भूक जाते ही बाब आपोआप सिद्ध होईल. खूप लोक जी गोष्ट सत्य मानतात किंवा गोष्ट सत्य मानण्याच्या जग रूढी आहे, जास्तीत जास्त लोक म्हणतात ती गोष्ट सत्य असतेच असं नाही. यासाठी चार्वाकांचा त्यांच्या पत्नीसोबत वाद झाला. चार्वाकानं ही गोष्ट सप्रयोग आपल्या पत्नीला पटवून दिली. प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान म्हणजेच विवेकवाद. ही सत्य शोधण्याची प्रक्रिया चार्वाक दर्शनानं भारतवर्षात प्रामुख्यानं मांडली. विवेकवाद म्हणजेच आजचा वैज्ञानिक दृष्टिकोन. हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सत्यशोधन प्रक्रिया संत तुकाराम महाराजांनी अत्यंत सोप्या शब्दात समाजापुढे ठेवली ती अशी, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य काय असत्य काय याचा विचार करता माझा विवेक मी वापरील आणि सत्याचा शोध घेईल. मला विवेकाने जे सत्य गवसले ते सत्य, मग त्या सत्याच्या विरोधात बहुमत गेलं तरी मी त्याची पर्वा करणार नाही. संत तुकारामांचा हा बाणा प्रत्येक भारतीयानं अंगी बाणावा, तेव्हाच सामाजिक समस्यांचं स्वरूप बदलेल.
1: विवेक याविषयी दिलीप सोळंकी यांचं चिंतन आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचंही चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतो, ठीक 6:35 झालेत. आता जाणून घेऊया आज प्रसिद्ध तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आजचे दिनविशेष. 6:40 कृषीवाणी प्रसारित करू. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुळ केंद्रावरून सहक्षेपित होतील. सुप्रभात ऐकूया 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुळ केंद्रावरून सहक्षेपित होईल. सुगम संगीताचा आनंद घेऊया 7:40. 8:15 निरामय आरोग्य या कार्यक्रमात दातांचे आजार आणि उपचार या विषयावर

0: दंतरोग तज्ञ डॉक्टर स्वप्नील कोटकर यांची हेमाबहारने घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येणार आहे. 8:40 कबीर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम कबीरा बोले आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया 10:00. 10:30 चालता बोलता हा बाह्य ध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम आपल्याला ऐकता येणार आहे. निवेदिका आहेत सविता ढोमणे. हिंदी भजन ऐकूया 11:00. 11:20 मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. श्रोत्या दुपारी 12:00 वनिता मंडळ हा मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:30 माझं घर माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अर्थात पोकरा या योजनेविषयी हर्षवर्धन डांगे यांनी कल्याणी कविता सुभाष औटी तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही यांची घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येणार आहे. 8:15 विविध प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. तर श्रोतो हे होते आजचे म्हणजेच 29 जूनचे दिनविशेष माफ करा होणारे प्रसारित होणारे कार्यक्रम. आता दिनविशेष ऐकूया. श्रोतो आज सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे यांचा स्मृतिदिन. ते विनोबा भावे यांचे धाकटे बंधू होते. प्रख्यात समीक्षक कथाकार डॉक्टर वसंत कृष्ण वराडपांडे यांचा आज स्मृतिदिन. वराडी भाषा आणि बोलीचे ते अभ्यासक होते. सुप्रसिद्ध नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1871. कथा कादंबरीकार दीपा मुकाशी यांचा आज स्मृतिदिन. यांचं 1981 निधन झालं होतं. प्रख्यात बंगाली कवी नाटककार मायकेल मधुसूदन दत्त यांचा आज स्मृतिदिन. ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारला. अमित्रक्ष छंद हा नवा छंद त्यांनी बंगालीत आणला. इंग्रजीतील सॉनेट हा काव्यप्रकार त्यांनी बंगालीत आणला होता. कोल्हापूरच्या शेतकरी सहकारी संघाचे संचालक तात्यासाहेब मोहिते यांचा आज स्मृतिदिन. श्रोतेव 29 जून 1893 जन्मदिवस आहे. प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोविस यांचा. त्यांनी आकडेवारीचे पृथक्करण मांडणी आणि निष्कर्ष या पद्धतीने संख्याशास्त्रात आघाडी मारली. दामोदर व्हॅली योजना हिराकुंड प्रकल्प यासाठी आकडेवारी गोळा केली. 31 जून 1828 या दिवशी लंडनमधील सन या दैनिकाचा संपूर्ण अंक सुवर्ण रंगाच्या शाईने छापण्यात आला. कारण राणी व्हिक्टोरिया हिच्या राज्याभिषेकाची बातमी त्या दिवशी देण्यात आली होती. श्रोतेहो आज मराठी अभिनेते दिग्दर्शक निर्माते कमलाकर सारंग यांचा जन्मदिवस. तर हे होते आजचे दिनविशेष. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकता आहात. ठीक 6:40 झालेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज जाणून घेऊया टोमॅटो लागवडीसाठी योग्य वाणाची निवड याबद्दल. खरीप हंगामात टोमॅटो लागवड ही मे ते जून या कालावधीत रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून जून ते जुलै महिन्यात पुनर्लागवड केली जाते. जमीन बियाणे रोपवाटिका पुनर्लागवड सिंचन आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केल्यास दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. टोमॅटो पिकास स्वच्छ कोरडे कमी आर्द्रतायुक्त आणि उष्ण हवामान चांगले मानवते. सरासरी 18 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात पिकाची वाढ चांगली होते. तापमान 38 अंश सेल्सिअसवर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते आणि पेशींना इजा होते. टोमॅटोला लालबुंद रंग हा लायकोपिन नावाच्या रंगद्रव्यामुळे येतो. हे रंगद्रव्य तयार होण्यासाठी

0: साठी 21 ते 24 अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते. चांगला निचरा होणारी मध्यम आणि काळ्या जमिनीत हे पीक चांगलं येतं. हलक्या जमिनीत पीक लवकर निघते तर भारी जमिनीत फळे उशिरा तोडणीस येतात, परंतु उत्पादन क्षमता वाढते. खरीप हंगामात लागवडीसाठी काळी जमीन शक्यतो टाळावी. जमिनीचा सामू 6 ते 7.5 दरम्यान असावा. अतिपावसाच्या असलेल्या क्षेत्रामध्ये हलकी ते मध्यम जमिनीत लागवड केल्यास योग्य उतार द्यावा, जेणेकरून उभ्या पिकांमध्ये पाणी साचणार नाही. क्षारयुक्त आणि चोपण जमिनीत पिकांची वाढ खुंटते, फुलगळ होते. अतिरिक्त पाण्याचा निचरा आणि क्षारयुक्त पाण्यात क्षारांचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी जमिनीत चर काढणे आवश्यक आहे. सरळ वाणांसाठी 400 ग्रॅम आणि संकरित वाणासाठी 125 ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरसाठी बियाणे पुरेसे होते. साधारणपणे 1 हेक्टर क्षेत्रात लागवडीसाठी 3 गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते. रोपवाटिकेची जमीन उभी आवी चांगली नांगरून कुळवाच्या 2 पाळ्या द्याव्यात. त्यानंतर 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. गादी वाफ्यांमध्ये 5 किलो चांगले कुजलेले शेणखत, गादी वाफ्यांवर हाताने किंवा खुरप्याच्या साह्याने 100 सेंटीमीटर अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये 1 सेंटीमीटर अंतरावर बी पेरावे. लगेच बी मातीने झाकून झारीने हलके पाणी द्यावे. साधारणत 5 ते 8 दिवसात बी होते. बी उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावे. नंतर जमिनीच्या मग दुरानुसार पाटाने पाणी द्यावे. पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. रोपे 25 ते 30 दिवसात पुनर्लागवडीसाठी तयार होतात. रोपे उगवल्यानंतर 60 ते 100 मॅश नायलॉन नेट किंवा पांढरे पारकापड 2 मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीप्रमाणे गादी वाफ्यावर लावून रोपे झाकून घ्यावीत. टोमॅटो पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. आंतरमशागत, पाणी, खत व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रण आदी बाबींचे नियोजन वाढीच्या अवस्थेनुसार करावे. पहिली अवस्था ही रोपवाटिकेतील अवस्था असून ती 25 ते 30 दिवसांची असते. रोपवाटिकेत बियाणे पेरणी केल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. या अवस्थेमध्ये रोपे 4 ते 5 पानांची असतात. दुसरी अवस्था ही अवस्था लागवडीपासून 20 दिवसांची असून यात रोपे स्थिर होतात. ही साधारणत 15 ते 20 दिवसांची अवस्था असते. या अवस्थेत मुळे नाजूक असून जमिनीतील अन्नद्रव्ये शोषण शक्य नसते, त्यामुळे रोपांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. श्रोतेहो, आताच आपण टोमॅटो लागवडीसाठी योग्य वाणाची निवड याबद्दल माहिती जाणून घेतली. परत भेटूया कृषीवाणीच्या पुढील भागात. नमस्कार.
1: श्रुती हो कृषीवाणी आपण ऐकलीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारी बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर, कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये, दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्व सुद्धा अवश्य हवं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनवावे, त्यामध्ये डिंकही लावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं मी म्हटलं की पहिले 6 महिने बाळाचं संपूर्ण अन्न हे आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे 6 महिने आईने आपल्या अन्नाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरील कोणतेही पदार्थ तिने खाऊ नये, वातूळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नये, अति तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ यांच्यापासून तिने दूर राहावं. जेवण पचण्यासाठी कोमट पाण्याचा वापर तिने करायला पाहिजे. स्वतःजवळ गरम पाण्याची बाटली कायम भरून ठेवावी व ते पाणी अधूनमधून घ्यावं. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं पाणी तिने ह्या दरम्यान अजिबात घेऊ नये. या व्यतिरिक्तही पचनाशी संबंधित काही विकार वाटत असतील तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या 6 महिन्यात जर जेवणाची योग्य काळजी घेतली म्हणजे आईने घेतली तर बाळाचा जाठराग्नी हा कायमस्वरूपी चांगला होतो व त्याला पचनाशी संबंधित विकार कधीच होत नाही. त्यामुळे हल्ली जे आपण बघतो की मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा पोटाचे विकार वाढत चाललेत तर त्याची सुरुवात कुठून तरी पहिल्या या 6 महिन्याच्या अन्नातून झालेली आहे. 6 महिन्यानंतर बालकाचा अन्नप्राशन संस्कार होतो, बालक वरचं जेवण घ्यायला लागतं. त्यावेळी मात्र आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो, पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा यात आत्ताच आपण बाळंतपणात घ्यावयाची काळजी या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:05. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी, आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्यात झाला तेच आता वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे, आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं, मग नंतर कोळसा आला, नंतर लोणारी कोळसा, तो कोळसा घरासाठी तो असायचा, आणि बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले. ते इंधन वापरलं, भरपूर धूर केला आपण, भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण, सगळ्यात मौल्यवान काय दर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा, तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा होऊ शकत नाही, पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो, त्याचा अस्तित्व विसरतो. पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू कार्बन मिथेन वरे धोकादायक वायू गेले, त्यावेळी प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन, मग ते देवात आहे, देवता आहे, जलदेवता आहे, अग्निदेवता आहे, सूर्यदेव आहे, हा हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाची अतिशय जवळची एक सेपरेट करता येणार नाही जे भाग आहेत. ते नंतर पाणी आलं, पाण्याशिवाय आपल्याला माझे डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते, पाणी प्या पाणी प्या, हवा गरम व्हायला लागलेली आहे, की हे जे लाट आलेली आहे गरमीची

0: कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर. 70% पृथ्वी पाणी आहे, पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमतच देत नाही. आमचंच महत्वाचं म्हणतो, पाणी तापायला वेळ लागतो, पाणी थंड व्हायला वेळ लागतो, जमीन तापायला वेळ लागत नाही, थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो, ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे, झाडतोड झाल्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा, आपण ते विसरतो. गाव तळी अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे अपान वनस्पती सूक्ष्म वनस्पती त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात, त्यामुळे प्राणवायू कमी, शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जर वर जाणार गरम, त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या म्हणजे कित्येक मैलाची की लाद्या वितळायला लागलेल्या, ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे. विषुववृत्त सगळ्यात गरम आणि तिथं वर बर्फ कसं, आता तिथं बर्फ कणही नाही, वितळून गेलं, म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या, ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी, ते 5-5, 10-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या, आपण त्याच्यावर ढुंकून पाहिलेलं नाहीये. पण गाड्या किती, बंगले किती मोठे करणार, हे करणार, ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देश पातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतो मी, आपल्याकडे वादळं आपण ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेन समुद्राचं वादळ झालं, गेल्या वर्षी 3 झाली, ही वादळं कधी व्हायची नाहीत. आता त्याची संख्या जोरात वाढते. हे जे बदल जागतिक पातळीवर झाले, देश पातळीवर झाली की आता कुठेतरी जंगल तोड झाली किंवा तिथं जास्त पाऊस पडला, पूर आला, हे स्थानिक पातळीवर झालेले. आता हे स्थानिक पातळीवर जरी आपण म्हटलं तर गेल्या वर्षी 25 साली आणि 23 साली युरोपासह मोठे पूर आले. 25 साली 1/3 पाकिस्तान पाण्याखालीच होता, नदीला पूर आले. ह्या धोक्याचे संदेश आहेत ते आपण बघत नाही. पूर आला की त्यापर्यंत फोटो आले, काही 2 ट्रक मग धान्य पाठवलं, आपलं काम संपलं. पण हे कायम राहणारे हे येतात संकेत, ते आपण दुर्लक्षित केले ते नुकसान हे कायमच आहे.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो 6:55 झालेत. प्रसारित करीत आहोत सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. श्रोतेहो, एका गावात एक अतिशय जुनं वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली अनेक पिढ्यांनी वेळ घालवला होता, खेळ खेळले होते, विश्रांती घेतली होती आणि ज्ञान मिळवलं होतं. अनेक सण उत्सव साजरे केले होते. एके दिवशी गावातील एका लहान मुलीने तिच्या आजीला विचारलं, आजी, आपण या वडाच्या झाडाची पूजा करतो. त्यावर आजी हसून म्हणाली, बाळा, हा वड आपल्याला सावली देतो, प्राणवायू देतो, पक्ष्यांना घर देतो आणि आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवतो, म्हणून आपण त्याला देवासमान मानतो. त्यावर ती मुलगी म्हणाली, मग आपण पूजा करून त्यालाच प्लास्टिकचा कचरा आणि धाग्यांनी का त्रास देतो? हे ऐकून आजी काही क्षण शांत झाली, कारण हा प्रश्न केवळ तिच्यासाठी नव्हता तर आपल्या सगळ्यांसाठी होता. ही छोटीशी गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते की ज्या वृक्षाची आपण पूजा करतो त्याच वृक्षाचे संरक्षणही तितक्याच श्रद्धेने केले पाहिजे. म्हणूनच आजच्या काळात पर्यावरणपूरक वट पौर्णिमा साजरी करणं ही काची गरज आहे. श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत पवित्र असं स्थान आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या वृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची

आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीची कामना करतात. सावित्री आणि सत्यवान यांच्या अढळ प्रेम निष्ठा आणि धैर्याची आठवण करून देणारा हा सण आपल्या संस्कृतीतील आदर्श वैवाहिक जीवनाचं प्रतीक मानलं जातं. वडाचं झाड हे दीर्घाश्य स्थैर्य समृद्धी आणि अखंड जीवनाचं प्रतीक आहे. त्याच्या विस्तीर्ण पारंब्या जशा जमिनीशी नवे नाते जोडतात तसंच कुटुंबातील नाती अधिक दृढ व्हावीत हा या पूजेमागील खरा संदेश आहे. श्रुती पूर्वीच्या काळी निसर्गाशी एकरूप होऊन सण साजरे केले जात होते. मात्र आधुनिक काळात अनेक ठिकाणी प्लास्टिकची सजावट कृत्रिम वस्तू रासायनिक रंग प्लास्टिकच्या पिशव्या आणि झाडाभोवती बांधले जाणारे कृत्रिम धागे यामुळे वृक्षांचं नुकसान होत आहे. पूजा झाल्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या फुलं उदबत्त्या आणि इतर कचरा झाडाखालीच टाकला जातो त्यामुळे नकळतपणे आपण पर्यावरणाचं नुकसान करत असतो. श्रोतेहो वडाचं झाड हा केवळ श्रद्धेचा विषय नाही तर तो पर्यावरणाचा खरा रक्षक आहे. वडाचं झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतं. अनेक पक्षी प्राणी आणि इतर जीवांचं घर म्हणजे हा वटवृक्ष. त्याच्या मुळामुळे जमिनीची धूप कमी होते. उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात सावली देणारं वडाचं झाड आपण नेहमी शोधतो. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून हवामान संतुलित ठेवणाऱ्या वडाच्या झाडांमुळे जैवविविधतेचे संवर्धन होतं. त्यामुळे वडाची पूजा म्हणजे प्रत्यक्षात पर्यावरणाची पूजा होय. श्रोतेहल्ली अनेक सामाजिक संस्था पर्यावरण प्रेमी वटपौर्णिमेच्या दिवशी एक पूजा एक वृक्ष हा उपक्रम राबवतात. काही ठिकाणी वृक्ष दत्त योजना बीजारोपण वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनाची शपथ आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. हीच खरी आपल्या संस्कृतीची आधुनिकता असेल नाही का? परंपरा जपत पर्यावरणाचं संरक्षण करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं वटपौर्णिमा साजरी करणं होय. आपली संस्कृतीने नेहमीच निसर्गाला देवत्व दिलंय. नदीला माता पृथ्वीला जननी सूर्याला देव आणि वृक्षाला जीवनदाता मानलंय. त्यामुळे सण उत्सवांचा मूळ उद्देश पर्यावरणाशी नातं दृढ करणं हाच होय. वडाची पूजा हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्यांचा उत्सव आहे. श्रद्धा आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं ही आजची सगळ्यात मोठी गरज आहे. पूजा करताना आपण ज्या वडाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालतो त्यात वृक्षाचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला तर मैत्रिणींनो, आजची वटपौर्णिमा आपण श्रद्धेने स्वच्छते आणि पर्यावरणाचा समतोल राखत साजरी करूया. कारण वृक्षाची पूजा तेव्हाच सार्थ ठरेल जेव्हा प्रत्येक पूजा एका नव्या वृक्षाच्या लागवडीने फुलेल. हो ना?

श्रोते हो, सुप्रभात. आपण ऐकलत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून लेखन आणि निवेदन ऐश्वर्या भालेराव यांचं. सकाळचे ठीक 7 वाजलेत.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूरच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे श्रेय कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
3: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

सती सावित्री ह्या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गेलेलं, भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. श्रोते ठीक 7:07 होत आहेत. सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या 7:10 पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्रावरून ठीक 7:10.

0: यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
2: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी कोथरूडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलां.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECIN ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
11: आकाशवाणीमय मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135 भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं.

0: जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं.
1: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो. जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें. जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं. मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे.
0: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं.
1: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है. यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है. इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने. अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
2: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्या हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलो पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमान आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे 2 थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव परभणीचा दौरा केला. या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. दैनिक लोकमतचे हिरा सरवदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली. वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या. त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागे पडला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस तासगाव कवठे महांकाळ धक्क्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून हा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार होणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि 1 प्रत स्वतः जवळ ठेवा.
4: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
5: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाचा भरल्या दोन्ही राशी.
4: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
6: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बोन आहे की डाक सेवा जनसेवा.
4: स्त्री रोग प्रतितज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV बद्दल माहिती सांगणार आहेत.
7: ह्युमन पॅपिलोमा

0: व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवार अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: अश्वनीचं हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे असा वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 29 जून. 29 जून हा दिवस भारतात सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सांख्यिकीचे महत्त्व आणि आर्थिक नियोजनातील त्यांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी जन्मलेले महान व्यक्ती बघूया. 29 जून 1871 साली श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार आणि वाङ्मय समीक्षक यांचा जन्म झाला होता. 29 जून 1934 साली कमलाकल सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांचा जन्म झाला होता. हे होते आजचे दिनविशेष.
4: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबत नातं दृढ होत जात. आणि याच परेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
5: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
4: सहज संवाद.
6: सहज संवाद.
3: यानंतरची उद्घोषणा लगेच. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्य राहिले. त्या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यास डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे, औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि शिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा, त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचे शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेलं दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
1: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होय की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी, धोतरे, खण, चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
0: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
1: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान, अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत, त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती, की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
0: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल, यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
1: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्त्रोत आहे त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा, यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत, या कष्टाळू लोकांना

0: शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले आणि ही प्रेरणा प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
1: हो खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये

0: याबद्दल आपण माहिती द्याल का?
1: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदूर पडून आणेल त्याला 1 रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहत निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता, त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं, तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती, हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण, शिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे, या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
0: हो, खरंय सर, आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहू प्रेमी आणि युवा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. या प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जीवाने बरं का, कारण
1: आपुलकी या घरात
0: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
1: वडा मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेखा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्ती.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडला जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 31 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहे. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्याही खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. STD कोड आहे 02. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गांजोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
5: एकशे 3 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, 7:40 आलेत, सुगम संगीताचा आनंद घेऊया. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वरांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
3: 10वी नंतर सरकी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
4: महाराष्ट्र विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपर येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
3: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आज प्रवेश नोंदवा.
4: निःशुल्क प्रवेश फी,
3: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
4: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
3: अधिक माहितीसाठी 9552729996
4: या क्रमांकावर संपर्क करा.

0: यशंतदेव यांनी संगबद्ध केलेली बहिणाबाई गीतरचना आपण ऐकली, तर गायली होती उत्तरा केळकर यांनी.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती, आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WLCGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
5: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
6: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.
0: श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? वाढत्या वयासोबत अनेकांना सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा तीव्र त्रास सुरू होतो. यामुळे दैनंदिन कामकाज, चालणं किंवा उठणं बसणं देखील कठीण होऊन बसतं. जेव्हा औषधोपचारांनी आराम मिळत नाही तेव्हा गुडघा प्रत्यारोपण म्हणजेच नी रिप्लेसमेंट हा एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आधुनिक उपाय ठरतो. पण या शस्त्रक्रियेविषयी रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका असतात. तुमच्या याच शंकांचं निरसन करण्यासाठी आणि घुटणे का प्रत्यारोपण तसंच सांधेदुखीवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार आहेत चंद्रपूर येथील जैन हॉस्पिटल अँड डायग्नॉस्टिक्सचे प्रख्यात अस्थिरोग आणि सांधे प्रत्यारोपतज्ञ डॉक्टर शशांक संजय जैन. श्रोतेहो, या विशेष कार्यक्रमाचं थेट ध्वनिमुद्रण येत्या बुधवारी म्हणजेच 1 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. जर तुम्हाला गुडघा प्रत्यारोपण, सांधेदुखी किंवा शस्त्रक्रियेच्या रिकव्हरीविषयी शंका असेल तर आपण फोन करून प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या 0717225434. पुन्हा एकदा फोन नंबर लक्ष घ्या 0717225434.

डॉक्टरांशी थेट संवाद साधण्यासाठी तुम्हाला 1 जुलै बुधवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेतच फोन करायचा आहे आणि आपल्या समस्येचं निवारण करून घ्यायचं आहे. आणि हो, डॉक्टर शशांक संजय जैन यांच्यासोबत झालेल्या या महत्वपूर्ण चर्चेचे संपूर्ण प्रसारण तुम्ही ऐकू शकाल येत्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. तेव्हा श्रोते हो, गुडघेदुखी आणि सांधेदुखीला सहन करत बसू नका. 1 जुलैला बुधवारी सकाळी 10:30 वाजता नक्की फोन करा आणि 4 जुलैला शनिवारी सकाळी 11 वाजता हॅलो डॉक्टर कार्यक्रम ऐकायला विसरू नका. निवेदन संपलं.

0: सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं अशोक परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
2: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
1: चलता बोलता.
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: बाजारात किंवा चौकात
1: आम्ही भेटणार आहोत
2: थेट तुम्हाला.
1: काही हलक्या फुलक्या गप्पा,
2: काही रंजक प्रश्न
1: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
2: तुमची गोष्ट,
1: तुमचा आवाज
2: आणि तुमचंच गाणं
1: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
2: दर सोमवारी सकाळी 10:30 आणि

0: Croft, Salta Volta.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

कुंदा बोकील यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची गीतरचना आपण ऐकता आहात. संगीत अनिल बोकील यांचं आहे. श्रोत्या सुगम संगीत आपण ऐकलं आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून 103 मेगाहर्ट्झ एफएम ध्वनी लहरींवर. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात सहक्षेपित होईल.

0: कोणतेही दाताची जर समस्या असेल तर नक्कीच आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि त्यावर नक्कीच उपचार करायला हवा. श्रोते हो, काही खाण्याच्या कारणांमुळे देखील दातांच्या समस्या उद्भवलेल्या दिसतात, पण आज आधुनिक युगात बऱ्याच अशा काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या दातांच्या समस्येवर नक्कीच चांगल्या पद्धतीने उपचार करू शकेल. तर श्रोते हो, आजच्या निरामय आरोग्य या कार्यक्रमाचा हाच विषय आपण घेऊन आलेलो आहोत, दातांचे आजार आणि उपचार. आणि यासाठी सविस्तर मार्गदर्शन करायला आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील कोटकर सर.
1: सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आज आपण बघतो आहोत की विविध कारणांमुळे दातांच्या समस्या भरपूर दिसतात आहे. यात वयाचं देखील बंधन नाही, लहान मुलांना देखील हे समस्या आज दिसत आहे, शाळेकरी मुलं असतील त्यांना देखील दिसत आहे. तर आज आपण या दातांच्या समस्या आहेत त्याविषयी चर्चा करूया. तर दातांच्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत, काय सांगाल सर?
2: दातांच्या समस्या अनेक प्रकारच्या असतात, त्यामध्ये दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि तोंडाला दुर्गंधी येणे, दात वेडे वाकडे असणे, अक्कलदाडीचे त्रास किंवा दात घासले जाणे अशा समस्या प्रामुख्याने आढळतात. किंवा याशिवाय तोंडातील जमा असणे, पांढरे किंवा लाल चट्टे असणे आणि तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित समस्या देखील दिसू शकतात.
1: अच्छा, म्हणजे याला आपण काही प्रकार देखील म्हणू शकू. सर, मग या समस्या ज्या आहेत ते कशामुळे नेमक्या होतात?
2: त्याचं मुख्य कारण म्हणजे दात आणि आपल्या तोंडा जे आहे ते नीट स्वच्छ न ठेवणे, जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणे, तंबाखू आणि गुटखा खाणे, धूम्रपान, चुकीच्या खाण्याच्या सवयी, नियमित दात तपासणी न करणे आणि काही वेळा ते अनुवंशिक कारणामुळे पण राहू शकतात.
1: अच्छा. तर सर, या ज्या समस्या आहे तर या समस्या काही जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे देखील आज आपल्याला दिसत का? म्हणजे दात किडणं असेल तर काय सांगाल सर आपण?
2: मुख्य कारण म्हणजे दातांवर सासणारा प्लाक असतो, जे चांगल्या प्रकारे ब्रश नाही केल्यामुळे जो दातांवर आपल्या अन्नाचा थर जमतो त्यालाच आम्ही प्लाक म्हणतो. आणि व्हिटॅमिन डी झालं, कॅल्शियम, फॉस्फरस यासारख्या पोषक तत्वांची जर कमतरता असेल तर दातांची मजबूती कमी होऊ शकते. आणि किंवा व्हिटॅमिन सी जर कमतरता असेल तर हिरड्यांच्या समस्या वाढू शकतात, ज्यामुळे हिरड्यातून रक्त वगैरे येणे अशा समस्या येतात. त्याचमुळे आम्ही नेहमीच संतुलित आहार दातांसाठी खूप आवश्यक आहे, नेहमीच असं आम्ही सर्वांना सांगतो.
1: अच्छा. तर सर, या ज्या दातांच्या समस्या आहे यासाठी मग तपासण्या नेमक्या आपण कोणत्या पद्धतीने करता, कशा करता?
2: सर्वप्रथम तर जो डेंटिस्ट आहे तो प्रत्येक दातांची त्या जागेची तपासणी करतो आणि जर मग गरज असेल त्यानुसार एक्सरे किंवा ओपीजी, ज्याला आम्ही पूर्ण जबड्याचा एक्सरे असं म्हणतो, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये सीबीसीटी स्कॅन आली आहे त्या आणि हिरड्यांची तपासणी, आणि जर तोंडामध्ये जर कोणताही संशयास्पद भाग असेल किंवा जिथे अल्सर असेल, न बसणारा अल्सर, खूप दिवसापासून जर काही छोटी मोठी गाठ वगैरे जरी असेल तर त्यावेळेस बायोप्सी सुद्धा केली जाऊ शकते.
1: अच्छा. सर, मग ह्याची तपासणी केल्यानंतर त्या व्यक्तीला काही त्रास असेल यासाठी मग उपचार पद्धतीची भूमिका कशी आहे सर?
2: समस्या कोणती आहे त्याच्यावर उपचार अवलंबून असते. जर साधारणतः दात किडला असेल तर फक्त फिलिंग केली तरी त्याचा ट्रीटमेंट केली जाते, पण जर कीड खोल गेली असेल तर मग रूट कॅनलचे उपचार लागू पडतात. खूप दात खराब झाला असेल तर त्याच्यावर मग कॅप लावावी लागते रूट कॅनल केल्यानंतर. आणि जर त्याच्या जर खूपच जास्त खराब असेल दात आणि रूट कॅनल किंवा कॅप लावल्याचे त्याच्यामध्ये काही चान्सेस नसेल तर तशा वेळेस दात काढावा पण लागतो. हिरड्यांच्या आजारासाठी स्केलिंग आणि इतर उपचार जे आहेत ते केले जातात. आणि जर दात वेडे वाकडे असतील तर दातांना क्लिप लावणे, असे जे साधारणतः लोक म्हणतात किंवा आम्ही त्याला ऑर्थोडॉन्टिक अप्लायन्स असं म्हणतो, ते लावल्यावर त्याच्यावर उपचार केले जातात.
1: सर, मग जसं आपण बघतो की दात किडलेले आहे, जसं आपण मगाशी म्हणालात, तर दात किडलेले असताना त्या व्यक्तीला त्रास होत नाही, म्हणजे दुखणं नसतं, हे काय असं?
2: दुखत नाही म्हणून कधीच दुर्लक्ष करू नये. सुरुवातीच्या टप्प्यात कीड फक्त ही दाताच्या वरच्या भागांपर्यंतच असते, त्याला साधारण फिलिंग करून सुद्धा त्याची उपचार केली जाऊ शकते. पण जर उपचार नाही घेतला तर ती जी कीड आहे ती आतमध्ये वाढून जाऊन आतमधल्या जी दातांची जी लेअर आहे तिथपर्यंत पोहोचली, तिथे त्याच्यानंतर तिथे जर दुखणं सुरू झालं तर त्यावेळी मग रूट कॅनलची ट्रीटमेंट करणं खूप आवश्यक असते आणि त्याच्यामुळे रुग्णाला अनावश्यक त्रासातून जावं लागते. वारंवार डेंटिस्ट कडे व्हिजिट सुद्धा द्यावी लागते आणि फिलिंगचा आणि रूट कॅनलच्या उपचाराच्या खर्चामध्ये खूप डिफरन्स आहे आणि उपचाराचा खर्चही वाढतो. या सर्व त्रासांमधून जर वाचायचं असेल, जर असं वाटत असेल की कुठे कीड लागली आहे तर लगेच उपचार करून घेणे कधीही चांगलं.

0: अच्छा सर, ही दाताची ट्रीटमेंट जेव्हा सुरू असते तर त्यावेळेला कोणता दुसरा त्रास होऊ शकतो का? काही साईड इफेक्ट होऊ शकतात का यामुळे?
1: तसं तर बहुतेक दंत उपचार बिलकुल सुरक्षित असतात. उपचाराच्या नंतर ट्रीटमेंट झाल्यावर थोडीफार दुखणे, थोडंफार सूज येणे, काही जागी संवेदनशीलता असणे ही सामान्य बाब आहे. ती डॉक्टरांनी जी औषधी दिली आहे त्या घेतल्यानंतर 2-3 दिवसांनी तो त्रास चालला जातो आणि गंभीरपणे गुंतागुंत अत्यंत कमीच आढळते.
0: अच्छा, तर सर जसं आपण बघतो की दातांची उपचार पद्धती जेव्हा सुरू असते तेव्हा बरेचदा डॉक्टर ते सेटिंग मध्ये करतात, म्हणजे पहिली सेटिंग, दुसरी सेटिंग, परत 4 दिवसांनी बोलवतात. तर हे नेमकं काय, म्हणजे कशा पद्धतीने आपण या टप्प्याटप्प्याने ही जी ट्रीटमेंट आहे ती करत असता?
1: उपचाराचे प्रकार आणि रुग्णांची ट्रीटमेंटची जी गरज आहे त्यानुसार सिटिंगची संख्या ठरली जाते. म्हणजे फक्त फिलिंग असेल तर एका सिटिंगमध्येच ती ट्रीटमेंट केली जाते, परंतु जर दात रूट कॅनालला गेला असेल आणि संसर्ग इन्फेक्शन खूप जास्त असेल, पसरले असेल, तर साधारणतः 2-3 सिटिंग अशा रुग्ण ट्रीटमेंटला लागतो आणि त्यामुळे प्रत्येक उपचार वेगळी ठेवले जाते प्रत्येक रुग्णासाठी.
0: तर सर जसं बाकीचा कोणता आजार असेल तर दाताच्या उपचारासाठी त्यांना थांबवण्यात येतं का? म्हणजे काही आजार जे असे आपण बघतो की त्यामुळे डॉक्टर म्हणतात नाही दाताची ट्रीटमेंट इथे थांबवूया, काय कारण असेल बरं? आणि कोणते आजार असे आहेत की ज्यामुळे थांबले जातात?
1: प्रत्येक वेळा थांबायची गरज नसते, पण जर काही आजार जसे मधुमेह झाला, हाय बीपी ज्याला आपण उच्च रक्त म्हणतो, हृदयाचे कोणते विकार असतील, रक्त पातळ करणारी काही औषधे आपण जर घेत असतो ज्यांना डॉक्टर देतात जनरीपीच्या पेशंटला वगैरे, किंवा कर्करोगाचे काही उपचार वगैरे सुरू असतील, तर अशा वेळेस मग आपले तुमचे जे डेंटिस्ट आहे त्यांना माहिती देणे खूप आवश्यक असते, कारण त्यानुसार ते सुरक्षित उपाय उपचाराची योजना आखली जाते आणि त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते.
0: तर सर जसं आपण दातांसंदर्भात बोलतो आहोत, बरेचदा आपण बघतो की एक किंवा 2 दात देखील काढल्या जातो, तर आपण या संदर्भात काय सांगाल, यात कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातात?
1: गमावलेला दात लवकरात लवकर बंद घेणे खूप फार गरजेचे आहे आणि त्यासाठी डेंटिस्टकडे वेगवेगळे पर्याय सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये पहिले तर रिमुवेबल डेंचर असे आम्ही म्हणतो की काढणारी आणि लावणारी, जिला कवळी जी म्हणतो तो एक प्रकार येतो. दुसरा एक फिक्स्ड आर्टिफिशियल टूथ किंवा ज्याला आम्ही ब्रिज सुद्धा म्हणतो, ज्याच्यामध्ये आजूबाजूंच्या दातांचा सपोर्ट घेऊन त्याला लावल्या जाते, ती पण एक उपचार पद्धती आहे. हा, पण आता नवीन उपचार पद्धतीमध्ये इम्प्लांट जी पद्धत आली आहे ती प्रामुख्याने केली जाते आणि कारण त्याचे फायदे जास्त आहे रुग्णांना, नुकसान कमी आहे. उपचार पद्धती थोडी महाग आहे पण त्याचे फायदे जास्त असल्यामुळे आजकाल इम्प्लांट ही पद्धती जास्तीत जास्त सुरू आहे.
0: अच्छा सर, अजून एक इथे विचार असं वाटतं, जसं डिजिटल डेंटिस्ट्री जे म्हणतो आपण हे नेमकं काय आहे, काय सांगायचं?
1: आजच्या नवीन टेक्नॉलॉजी इरा जो आहे ज्याला डिजिटल इरा आपण जसे म्हणतो, ज्याच्यामुळे आजकाल युग प्रत्येक जागी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो प्रत्येक फील्डमध्ये, तसेच डेंटिस्ट्रीमध्ये सुद्धा आता जी टेक्नॉलॉजी खूप जास्त युज करण्यात येत आहे त्यालाच आम्ही डिजिटल डेंटिस्ट्री म्हणतो. डिजिटल डेंटिस्ट्रीचा फायदा रुग्णांना असा की दातीची तपासणी किंवा निदान आणि किंवा जो उपचार जो आहे तो फारच अचूक, खूप फास्ट किंवा जलद आणि खूप आरामदायी झालेली आहेत रुग्णांसाठी. पूर्वी जिथे दातांचे ठरे वगैरे घेण्यासाठी पेशंटला खूप अस्वस्थता निर्माण व्हायची, पण आता जे नवीन डिजिटल स्कॅनर जी पद्धती आली आहे त्याच्यामुळे मिनिटातच तुम्हाला त्याची 3D प्रतिमा तयार करून मॉनिटरवर पाहिल्या जाते, त्याच्यामुळे उपचार जी पद्धती आहे ती फार अचूक आणि खूप चांगली केली जाते रुग्णांवर. दुसरं CBCT सारखे जी आता तंत्रज्ञान जे आलं आहे त्याच्यामुळे दात जबडा किंवा जे आसपासचे जे पण संरचना आहेत आपल्या दातांच्या आजूबाजूच्या त्याचे परीक्षण करता येते आणि इम्प्लांट किंवा रूट कनाल अशा उपचारांचे नियोजन त्यामध्ये करून अचूकपणे पद्धतीने उपचार करण्यात येतो.
0: अच्छा, तर सर जसं आपण बघतो की बरेचदा काही जणांना गैरसमज असतो किंवा ते त्या पद्धतीने करतात देखील की दात 2 वेळा तर घासत असतात, बरेचदा आपण बघतो की ते खूप जोरजोरात घासतात, आपण संदर्भात काय सांगाल?
1: खूप जास्त प्रेशर लावून दात घासण्यामुळे दात स्वच्छ राहतात हा खोटा गैरसमज आहे. नॉर्मल प्रेशरनी एक चांगल्या कंपनीचा सॉफ्ट ब्रिसेल असलेला जर ब्रश वापरला आणि नॉर्मल प्रेशरनी जर आपण दातांची ब्रशिंग केली ती फार खूप चांगल्या प्रकारे दातांची स्वच्छता आपल्याला करता येते. फक्त ती जी पद्धत आहे ती अशी असावी की शेवटपर्यंत आणि किंवा दातांच्या समोर आणि मागचा भाग जो आहे दातांच्या दातातला भाग हा आपल्याला हळूवारपणे बरोबर नीट स्वच्छ करून घ्यायचा आहे. साधारणतः ब्रशिंग 1.5-2 मिनिटं असायला हवी आणि सकाळ आणि रात्री एकदा जर 2 व्यक्ती

0: ते ब्रश करत असेल तर असं पाहण्यात येते की त्यांच्या दातांची जी लाईफ आहे ती जास्त दिसायला मिळते बाकी लोकांपेक्षा.
1: तर सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: शेवटी मी हे सांगू इच्छितो की दात फक्त हे केवळ आपल्या हसण्यासाठी नाही आहे, आपल्या संपूर्ण आरोग्याचा तो एक महत्वाचा भाग आहेत. त्यामुळेच त्यांना नियमित स्वच्छ ठेवणे खूप आवश्यक आहे, योग्य आहार घेणे खूप आवश्यक आहे आणि मधामधात नियमितपणे आपल्या जवळच्या डेंटिस्टकडे जाऊन दंत तपासणी करून घेणे खूप आवश्यक आहे, ज्यामुळे ज्या समोर येणाऱ्या ज्या समस्या आहे ते आपल्याला बरेचदा टाळता येतात. दातांची काळजी घेणे आवश्यक आहे, त्यामुळेच आपले जे निरोगी आहे असे आहे ते नेहमीच कायम राहील अशी मी अपेक्षा.
1: तर सर खरंच खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती आपण आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: थँक्यू सो मच. मला पण फार आनंद झाला की आकाशवाणीतर्फे मला हा एक चान्स दिला की दातांबद्दल बोलायला, त्याच्या मी खूप आभारी आहे.
1: तर श्रोते हो, निरामय आरोग्य या कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोत पुढील निरामय आरोग्य या कार्यक्रमात, याच दिवशी याच वेळेवर नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.
2: निरामय आरोग्य या कार्यक्रमात दातांचे आजार आणि उपचार या विषयावर दंतरोगतज्ञ डॉक्टर स्वप्नील कोटकर यांची हेमवहादेवी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. ही मुलाखत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केली. श्रोतेहो, ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 8:40 कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम कबीर बोले हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन साथसंगत निनाद पारखी, तबला आणि ढोलक मुलांशु परदेशी ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती राहील. सुरुवातीला 8:30 राष्ट्रीय मराठी पुणे केंद्रावरून

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन

मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत आयएनएस तरकश आणि आयएनएस इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

0: मध्ये सुरण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत INS तरकश आणि INS इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशस पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोन नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प, मॉरिशसची आरोग्य सेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रती असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोन्ही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची तर मोठी ताकद आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा घेत आहोत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण दिलेल्या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बात कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वच्छ सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबादी झालेल्या जागतिक योग संस्पर्धेत भारतानं 102 सुवर्ण पदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजय खेळाडूं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नये, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावल्या बेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनु बेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी एक काही वर्षापासून इन्शुरन्स काम करतो, करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्ष आले. त्या हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क वाटप केले होते. त्याच्यानंतर गेल्या मेला छोट्या भावातून झालं लग्नामध्ये, लक्षात आलं की बाबा हेल्मेट पण दिलं पण गावासाठी आपण केलो नाही. त्या हेतूने गावाचा इन्शुरन्स आणि त्या गोष्टीची आज शाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी गोष्टी सिद्ध घेतली. फक्त आमच्या परिवारात का आणि कोणाला नाही, त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार.
0: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगतपाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील अथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द अथेन्स स्टार्ट बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषद सहभागी होतील, असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या समुद्रधुनीवरील

0: वाद उडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्याला आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षे प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी तीन आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1.50 लाख रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर द्वता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला सही विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगाल काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. कबीर जयंती निमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. कबीरा बोले.
2: श्रोतो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सदरकर्ते संजय भुजबळ.
3: काल करे सो आज कर, आज करे सो काल करे सो आज कर, आज करे सो अब. पल में प्रलय होएगी पर बहुरी करेगा कब. अरे बाबा बहुरी करेगा कब. अरे बाबा बहुरी करेगा कब.
4: पवनजी नमस्कार.
5: नमस्कार.
4: आज एक खूप चांगली निमित्त आहे.
5: खरं आहे
4: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्त आपण बोलतो आहोत. काय पहिली काय होणार तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
5: दास बंदी आणि एका सेवकाने भेटणं याची मजा आहे. त्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते. हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफी मधला तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला काय डोकावलेला दिसतो आणि काम तो बोलवता दिसतो.
4: कबीर शब्दाचा सर्वच आहे. सर्वांपेक्षा मोठा असा त्या नावाचा अर्थ आहे.
5: नावाचा संतांचं कुळ विचारणे आणि नदीचं मूळ धुणे. तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजातलं. पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण. हु ॲम आय. मी कोण आहे आणि मी जाणार कुठे.
4: खरंच मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कमी घडत गेले असं म्हणायला हरकत नाही. सर आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गाय

0: गायक आहात, तर आज ती संधी घेणार आहोत. कारण कबीरांचं बघा, प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे
1: बेशक,
0: म्हणून त्यांच्याविषयीच बोलायचं म्हटलं तर त्यांच्या दोह्यातून बोलाईल अशी स्थिती आहे.
1: वा,
0: तुमच्या शब्दालाच जोडणार काय, कबीर बोलून गेलेत.

0: कुठेतरी कवी असं म्हणतात की वरकरणी देणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायापासून बाजूला व्हाल आणि सगळ्या स्वरूपापासून जाल.
1: पण त्यांच्या धर्माविषयी बोलत आहोत, बालपणाविषयी बोलत आहोत, पण दिवस नक्की कोणा ठरवता आला नाही. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवीसन 1149 ला 1399 ला असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोक आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समाधीन आहेत का नाही असा एक मतप्रवाह वेगळा आपल्याला बरं मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झाले,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले. त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजू इतकंच काय, हे कबीर नाव देखील निरू त्याची आई आहे, निरू आणि निमा.
0: निमा
1: हे दोन खरं तर आपण नूर अली आणि नियामत दोन नावाचं आहे.
0: त्यातला प्रेम, कारण प्रेम तुम्हाला त्या आई वडिलांकडून मिळतं. हे एवढं प्रेम का तो ईश्वर किती प्रेम असेल,
1: प्रेमाची छोटी आणि थेट त्यांनीच
0: आहे. स्वच्छ भाषेत
1: पोथी.

0: पढ़े सो पंडित हो।
1: वाह वाह,
0: त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे, त्यांना एकीकडे ईदही पाहत असत। ही जर रिव्युलियस पॉवर असं म्हणेल मी, क्रांतिकारक हे फुलत हे असं म्हणेल। त्यांना धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं, ते मात्र मिळालं नाही।
1: बरोबर। आणि मला जरी मदरसात जाता आलं तरी समाजातल्या शाळेत खूप शिकले, म्हणजे कभी खडा बाजार में है ते शब्द बाजारात भरून ते सगळं शिकले।
0: अप्रतिम हो।

0: सर, हे सगळं आपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु आला लागतो, कबीरांचे गुरु होते.
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित प्रभू श्रीरामदारांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठा जो मय आहे, जो सत्र पुरून उरलेला आहे, ईश्वराच्या चणी इथे लहान कोणीच नाहीये, त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सा असं म्हणून सत्य उच्चार
0: करायचा. आणि मला वाटतं हीच शिवण त्यांनी पुढे स्वतःच्या चरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एक आहे आणि तो सर्व आहे,
1: सर्व
0: ओमनी प्रेझेंट आहे, सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे. आणि मला अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलं होतं.
1: हो, कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच.
0: वा वा.
2: गुरु

0: श्रेष्ठ आहे, मला गुरु श्रेष्ठ आहे, कारण ईश्वर काय जाणीव करून दिली अशा अर्थात गुरुंचं वर्ण करतात.
1: खूपच. आणि गुरुकडनं आलं आताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्याला म्हणा किंवा समाजाचं देणं म्हणा, जो भेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती याचंच उदाहरण. त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात ते बऱ्याच फसतात, त्यामुळे ते मायाडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञान जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, आता तुम्ही फक्त बोलता बोलताच विचार सांगताय. हाच भाव ऐकता होतो मला, तू कुठं शोध
0: आवाज
1: मोको हा ढूंढे
0: बेशक हो.

0: वा वा पवनजी, आपण पुन्हा म्हणतो त्यांनी रूढी परारांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठल्याशी आव्हान होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टी विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावर त्यांनी पहिले आग सुरू केला. त्यांना मिळालेलं शिक्षण गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर मुलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं का सांगता, हा कोणा एकाचा आधार नाहीये, सर्वांचा आधार आहे. जसं अरुडामध्ये नाथांनी त्याच्यावर गळा घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ देऊ नका, दगडात जे जात आहे त्या देव मानू.
1: क्या बात, क्या बात.

0: म्हणजे साहित्यकरांचं आल्यापर्यंत बोल आहे, या सगळ्या साहित्य वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवलं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खाडी बोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण आणि मिश्रणातून भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आणि त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देव बोली वाटते.
0: क्या बात है, क्या बात. त्यांची बोली पण देवाला बोल, जसं आपण गीतेच्या म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, अगदी भगवान आहे आणि माझा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्ला ताला संदेश आहे किंवा कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात हीच भगवान आहे.
1: आणि याला आम्ही अनाथ म्हणतो, सुफिझम हम ब्रह्मास्मी, ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला मीची जाणीव क्षणाला झाली असते ही वाणी होती.

0: बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य त्यांची जात, मानवता हांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही ती नीतीमूल्य. त्यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वाक्यातून मांडला आणि अर्थात कबीर वीर झाले.
0: वा, मांडला झालं तर मला लगेच आलं की नक्की कुठल्या तरी हेही मांड असेल.
1: बेशक बेशक. मला फेर जुग भया

0: मन का भेद मन का भेद
1: बरोबर खरं मला अर्थ मिळावा असा वाटला थेट अर्थ नाही पोचला माझ्या काय म्हणतात विर्यात
0: विर्याजी कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो ते मणी माला फेरत आहे आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तजवर विश्वास होता ते जपा जप विश्वास ठेवायचे त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हा ते जप करण्यामध्ये परावाणीचा परावाणी म्हणजे जे जग कधीच थांबत नाही
1: बरोबर पुन्हा ज्ञानेश्वरी निशांत जुळती गोष्ट आहे
0: अगदी अगदी
1: आजही त्याच गोष्टीसाठी आपल्याला पुन्हा काम
0: करावं लागतंय हे होण्यास जे सांगितलं त्यामुळे मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला ते म्हणजे एक बुखारचे राजा त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला आणि एक दत्त म्हणून एक हे पंडित होते त्यांनी त्यांच्याशी एका सर्व चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला त्यांनी एका शब्दात सांगितलं मैं तो हारा हूं तर मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही मैं कौन है जो अना है जो इगो है उसको हराना है
1: आणि हरल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण
0: काय बात हरल्याशिवाय तुम्ही इंकूच शकत असं म्हणणं ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे त्यांनी म्हणणं तुम्ही कबीरदासांचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं जे समाजाला आजच्या काळात फार महत्वाचं वाटतं की ते म्हणायचं तुमचं त्यांना एकदा एक शिष्य विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण ते तुझा शत्रूच आणि तुझा मित्रच
1: म्हणजे पुन्हा तोच विचार आहे की ईश्वर सगळी आहे सगळी माझ्या तुझ्यात त्या दगडात
0: आहे सर्व स्वीकार तुम्हाला स्वयंभू भगवानाने दिले आहे त्याच्या बाहेर पडण्याची गरज नाही हा स्वच्छ विचार त्यांनी आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळी माणसं माणसांसारखे जायला लागतील
1: आणि किती थेट संदेश असायची म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा छान डोहा आहे

0: जो देखो जा अपना मुझसे बुरान हो मुझसे बुरान को जो दिल खोजा अपना मुझसे प्राण को मुझसे प्राण को
1: वा पवित छान सुधार अशी दोह्यांची रचना तुम्ही सादर करत आहात आणि जी वाद्य आता वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कवीच्या काळात घेऊन जात आहेत ह्या वाद्यांबद्दल थोडंसं
0: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, दोमुखी नव्हे.
1: अच्छा.
0: हा त्याच्या विचार आहे. तसं तबल्यातला आम्ही दोन तबले वापरलेत तर तबल्यामध्ये पण डगा नाही वापरला.
1: हा
0: हा तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गार आहेत. ते म्हणतात एका तोंडानेच

0: दोतार हे वाद्य काय सांगत, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एक मुख चालले, तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने हे वाद्य वरले.
1: अच्छा, वाद्याला दोतार असं म्हणतात आणि साधारण कर त्याचं एक तरी सारखा थोडं लांब आहे, पण
0: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांचे साथ देणारे आमचे सहाध्यायी साधक मुलांश परदेशी आणि निपारखी यांनी या वाद्यात कबीरदासजीचा संवाद झाला.
1: पवनजी, खर तर तृप्त झालो असं मला म्हणावं असं वाटत, कारण आणखी खूप ऐकावं असं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ खूप चांगला आनंद होणार असं सगळं चाललंय. जाताचा थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
0: कबीरदासजींची वाणी जी होती, बंदीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश, बेझिझक.
1: हा,
0: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठली शंका आहे, कुठली झिझक नाही आहे, ती वाणी ती. आणि त्याच्यातली रमणी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे 6-19 छंद त्याच्यात वापरले त्या वाणीमध्ये. त्यामध्ये मला जाणवतं की त्यांनी वाणी सर्व समाजातल्या वेगळ्या धर्मांमध्ये अनुसरलेली, त्यांनी ती प्लीक मांडली. गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपला त्यांचं पाहिलं, कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी या कारणाने सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने वाणीला आपलं सकेल तर सर्व आपले होतील आणि आपण संसे होऊ. मला दाताचा असं वाटतं.
1: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होगा आणि तो दोहा कुठला होगा. धन्यवाद.
0: साईत ना दिजिये जामे कुटुंब समाय अल्पसंतुष्टी पडतात.

0: साधु न भूखा जाए, रे बंदे साधु न भूखा जाए, हाँ मैं भी भूखा ना रहूं, साधु न भूखा जाए।
1: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम अत्तापण ऐकलात। कबीरा बोले विशेष सहभागता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पण नाईक आणि सहकारी संवाद आणि सादरकर्ते संग भुजबळ। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोतेहो आज आपण संत कबीर
3: आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे।
4: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग एंड फार्मसी घोटपेट चंद्रपुर नर्सिंग फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर से आज प्रवेश घ्या। बीएस नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केल्यांना डी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट पैशाची सुद्धा। अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन। संपर्क 9041144444। शिक्षणात यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे।
5: दहावीनंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी।
6: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
5: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्याने आज प्रवेश नोंदवा।
6: निःशुल्क प्रवेश फी,
5: राहण्याची जेवणाची उत्तम सुविधा।
6: आज संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड चंद्रपूर येथे।
5: अधिक माहितीसाठी 9552729996
6: या क्रमांकावर संपर्क करा।
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि ती अंतर्मनाची। विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं। झालं बजार? हो, 5 रुपये वाचले। नवीन घेऊया?
7: नको,
3: मागच्या महिन्यातच तर घेत होती। आधी बजेट तयार, मग छोटीची बचत बँकेत जा करा आणि पैसे मारा पहा। आता जा बाई। आर्थिक समजूतदारपणा, महिला समृद्धपणा।
4: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या साथीची काय घेण्यासाठी
6: मानवगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
4: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
6: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली।
4: WCL, CGS, रेल्वे, PMJY आणि ESIS लग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध।

0: कारण इथे प्रत्येक रुग्ण आप कुटुंबाचा एक भाग
1: आजच भेटल्या मानवटर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचे कार्ड
1: आरोग्याची खात्री मानवटर हॉस्पिटल
2: आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो विविध प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.

छिटिंग हर्ट ध्वनी लेनवर आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून मी बोलत आहोत. श्रोते सकाळी 1:10 वाजलेत. आज प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते आज आपण सुरुवात ऐकूया 1014 अ लव्ह स्टोरी ह्या चित्रपटातील कुमार सानू यांनी गायलेलं रवी दत्त यांचं गीत. संगीत राहुल देव बर्मन यांनी.

नदीम श्रवणचं संगीत, समीरचे शब्द, अलका याग्निक आणि अजित यांच्या आवाजातील हे गीत राज या चित्रपटातील. श्रोतेहो, आता लता मंगेशकर आणि बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातील दिलीप ताहिर यांचं गीत ऐकूया. चित्रपट 100 डेज आणि संगीतकार राम लक्ष्मण.

0: लयबद्ध केलेलं अनन बक्षी यांचं गीत म्हणून ऐकलं. या चित्रपटातील हे गीत लता मंगेशकर उदित नारायण श्रुती मुंडी चित्रपट संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रातून 103 मेगाहर्ट्झ ध्वनी लाईनवर आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10:30 झालेत. आता बाह्य ध्वनिधरणावर आधारित कार्यक्रम ऐकूया चाल बोलता. आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत सविता ढोमणे.
1: चालता बोलता चालता बोलता. श्रोते नमस्कार. आकाशवाणीच्या अगदी लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चालता बोलता. मी कविता मी मनीषा मनपूर्वक स्वागत करीत आहोत. श्रोते आपल्या सर्वांच्या भावविश्वाशी जोडलेलं माध्यम म्हणजे आकाशवाणी आणि आकाशवाणी केला आहे 90 वर्षाचा प्रवास पूर्ण.
2: हो बरोबर. मनोरंजन माहिती संस्कृती संगीत बातम्या आणि समाज जागृती या सगळ्यांचा आवाज म्हणजे आकाशवाणी.
1: अच्छा चालता बोला या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत
2: या अद्भुत प्रवासाच्या काही खास आठवणी.
1: चल तर मनीषा कार्यक्रमाला सुरुवात करूया.
3: नमस्कार. काय नाव तुझं?
4: माझं नाव गोविंद पांडे.
3: सध्या काय सुरू आहे तुझं?
4: मास कम्युनिकेशन जर्नलिझम झालेला आहे. डिप्लोमा केला आहे मी
3: त्यामध्ये. मग तुझं ते मास कम्युनिकेशन मध्ये जे काही तू डिप्लोमा वगैरे केलेला आहे त्या क्षेत्राकडे वळस तुला नाटलं का?
4: नाही मॅम, ऍक्च्युली मला लहानपणापासूनच स्टेजिंग म्हटलं तर स्टेज म्हणून करायची आवड होती. त्यानुसार लहानपणापासूनच मला डान्समध्ये करिअर पाहिजे होतं तर त्यानुसार मी डान्स हा प्रकार निवडला.
3: अच्छा, म्हणजे तू आता तुझे समोर करिअर करायचं ते तू या क्षेत्रामध्ये राहणार आहे?
4: हो मॅम, नक्की.
3: अच्छा, आणि चांगली गोष्ट आहे की ज्या आवडत्या क्षेत्रात तू तुझं करिअर करत आहे. तर बरं काय होतं कधी घरच्यांची पण तशी की नाही तू करते कर तुझ्याही असं की घरच्यांचा काही होत होता का?
4: नाही मॅम, लहानपणापासूनच मला स्टेज डेअरिंग हातामध्ये कसं पाहिजे. माझे पप्पा आता एक पेटकर आहेत आणि भजन वगैरे करतात.
3: आणि खूप छान म्हटलं की हरचंदचा फुल पाठिंबा मी आहे. खूप छान एक्टर म्हणून कोणत्या पद्धतीचं काम करतो याबद्दल काय सांगशील?
4: नाही मॅम, जसं संगीत इव्हेंट असतात, लग्नाचे समारंभ असतात, त्याच्या डान्स ट्युटर म्हणून किंवा डान्स कोरिओग्राफर स्कूल कॉलेजमध्ये आपण शिकवायचं.
3: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतोस का?
4: हो मॅम, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमापैकी युवा आणि प्रोग्राम मला नक्कीच आवडतो.
3: आणि तो युवा श्रोत्यांचा

0: साठीच असतो, त्याच्यामुळे तो तुझ्या आवडीचा आहे. खूप छान, तुला गाणी गायला आवडतं का?
1: हो.
0: मग अच्छा, आमच्या कार्यक्रमात तू कोणतं गाणं तुझ्या आवडीचं ऐकायला आवडतं?
1: मी एक लता मंगेशकरचं सॉन्ग आहे,
0: हा
1: ते फिमेल वॉइस मध्ये आहे.
0: चालेल.

एक डान्सर आहेस, पण आवाज पण खरंच गोड आहे आणि खूप छान म्हटलं हे गाणं, आणि तुझ्या आवडीचं गीत आहे तू म्हणून पण दाखवलं, आणि तुला आम्ही ते कहू सुद्धा, आणि आमच्या चालता बोलता कार्यक्रमात तू खूप छान आमच्या

0: एक डान्स आहेस, पण आवाज पण खरंच गोड आहे आणि खूप छान म्हटलं हे गाणं, आणि तुझ्या आवडीचं गीत आहे, तू म्हणून पण दाखवलं आणि तुला आम्ही ते कहू सुद्धा, आणि आमच्या साला बोलता कार्यक्रमात तू खूप छान आमचे शिकले त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार ताई.
1: नमस्कार.
0: नाव सांगच्या श्रोत्यांना.
1: माझं नाव सुधा शास्त्र आहे.
0: काय करत असता आपण?
1: मी गृहिणी आहे.
0: अच्छा, गृहिणी आहात.
1: रिटायर झाले आता.
0: रिटायर झाल्यानंतर कसं वाटत तुम्हाला?
1: वाटत तर असं कामात असंच वाटत, रिकामं काम चांगलं वाटत नाही. आपले छंद जोपासे जे आहेत.
0: कुठले छंद जोपासत असता आपण?
1: मी वाचन, लेखन, त्याच्यानंतर क्राफ्ट वगैरे करते थोडं.
0: अच्छा, क्राफ्ट करायला आवडत असते आपल्याला. आकाशवाणी ऐकत असता का आपण?
1: हो, आकाशवाणी पण ऐकते मी.
0: कुठले कुठले कार्यक्रम ऐकत असता आपण?
1: बालसाहेब वगैरे ऐकते रविवारचे. त्यानंतर आपण स्त्रियांना असतो ना,
0: वनिता विश्व ऐकत असतो.
1: वनिता विश्व वगैरे ते आणि गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड वगैरे.
0: अच्छा, तर तुम्हाला आकाशवाणी जसं आधी होती आणि आजची आकाशवाणी याच्यात काय फरक वाटतो?
1: फक्त भरपूर होतो, कारण पूर्वीच कसं खूप कमी प्रमाणात होत त्याच, म्हणजे व्याप आपण म्हणू शकतो.
0: बरोबर,
1: नाही का? आणि आता म्हणजे खूप वाढलेलं आहे नवीन तंत्रज्ञामुळे. जास्त प्रगतलेलं आहे, जास्त म्हणजे जागतिक माहिती खूप मिळते आकाशवाणीमुळे.
0: बरोबर,
1: घर बसल्या सगळं म्हणजे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आपण बाहेर जाऊ शकत असेल
0: बरोबर,
1: तर घरच्या घरी नाही का आपल्याला सगळ्या म्हणजे समस्याच समाधान होऊ शकतं.
0: बरोबर.
1: एक डॉक्टरला घेतो कार्यक्रम.
0: हॅलो डॉक्टर.
1: हा हॅलो डॉक्टर. त्यामध्ये आपल्याला बरीच माहिती मिळेल, जरी आपला म्हणजे त्या समस्या नसल्या तरी त्याच्याबद्दलची माहिती मिळू शकते. म्हणजे एक प्रकार जागरूक आपल्यामध्ये ते
0: नॉलेज आपल्याला वाढत असते. त्याच्यात
1: आपल्या आरोग्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे याची माहिती येते. तरुणांचे विचार ऐकायला मिळतात की त्यांना काय वाटतं, कसं असावं,
0: बरोबर.
1: आपल्या घरातल्या मुलांना त्याबद्दल सांगू शकतो.
0: आज कुठलं गाणं ऐकायला आवडतं तुम्हाला?
1: मला आई पत्या चित्रपटातलं दिशा झाले ना पाखर होऊन.
0: ठीक आहे, ऐका आवडीचं हे गीत. धन्यवाद.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: चालता बोलता कार्यक्रमात तुमचं स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: तुमचं नाव सांगा श्रोत्यांना.
1: हो, माझं नाव आहे खुशबू गदे कवळे, राहणार मांगली, तहसील भद्रावती, जिल्हा चंद्रपूर.
0: तुम्ही काय करता?
1: एक गृहिणी म्हणून घरी आले, घरकाम करते. तसेच बरोबर मी जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शाळेत शिकविते. त्यानंतर एक टेलरिंगचं काम सुद्धा देखील करे. आणि परत ट्रान्झॅक्शन कारणे ऑनलाईन जे काम आहे, डिजिटल काम, ते सुद्धा करते मी.
0: तुमचं शिक्षण किती झालेलं आहे?
1: माझं शिक्षण आहे, माझं डीएड झालेलं आहे. त्यानंतर एम ए इंग्लिश मध्ये केलं आहे आणि एक एम ए पॉलिटिकल मध्ये झाले आहे.
0: सध्या काय करत आहात तुम्ही?
1: सध्या तर मॅडम माझं आता शाळा चालू आहे आणि म्हणजे मशरूम ती करते मी.
0: तुमचं शिक्षण म्हणजे एवढं झालेलं आहे, मग तुम्ही मशरूमच्या शेतीकडे कसं काय वळलं?
1: हो, आता कसं आहे, प्रत्येक जण काही ना आज व्यवसाय करत आहे आणि ड्युटी नाही लागली आहे मला. तर एक नोकरीचा विषय असतो, शिक्षण जाय नोकरी नाही आहे, कॉम्पिटिशनचं जे आहे. लग्नानंतर मुलीचं कितीही म्हटलं तर वेळ कसा तिकडे आणि इकडे दोन्ही ऍडजस्ट आहोत. तर मग मी एक महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय निवडला.
0: तू मशरूमची शेती करता असं म्हणलेत, मग त्यातनं काही लाभ होतो का? जे आता आपल्याकडे गहू ज्वारीचं उत्पन्न जास्तीत जास्त होत, मग या मशरूमच्या शेतीपासून मला लाभ होतो का?
1: बघा मॅडम, कसं आहे, मी लॉकडाऊन पासून सुरुवात केली. आधी मी प्रशिक्षण घेतलं, त्यानंतर मी त्याच्याकडे वळली. सुरुवात केली तर लॉकडाऊन होत त्या टायमात मी स्टडी मटेरियल कलेक्ट केल्याचं, जे काही मशरूम शेती कशी करायची त्या संदर्भात मी पूर्ण माहिती मिळली. मग नंतर बघ मी आपल्या 10x10 रूमसून मी सुरुवात केलं. तर सुरुवात मी मनालाच असं ठरवून ठेवलं की आधी कोणत्याही व्यवसाय करायचं असेल तर नुकसान पैसे सहन करायचं.
0: बरोबर, नुकसान सहन करू तेव्हाच फायदा काय आहे ते आपल्याला कळेल.
1: हा, तसंच एक मनात ठरवलं, नुकसान सहन करून आपण म्हणून मग हळूहळू सुरुवातीला लागले आहे. आता काम मी प्रोशांचं वाढलेलं आहे.
0: आकाशवाणी ऐकता का?
1: हो ना मॅडम.
0: मग आकाशवाणीवरचे कुठले कार्यक्रम ऐकत असता?

0: आणि मधल्या सकाळपासूनच्या बातम्या असतात, आपल्या मुलांचे विविध कार्यक्रम असतात, शाळेच्या मुलांचे देखील कार्यक्रम होतात आकाशवाणीवर, आमच्या शालेय मुलांचे झालेले आहे, आणि गाणी वगैरे असतात ना ते सुद्धा.
1: तू मशरूम शेती करता हा विषय जो किसानवाणीशी रिलेटेड आहे, तर तू जसं आकाशवाणी किसानवाणी माझं घर माशिवार हे कार्यक्रम होतात, तर त्यानं तुम्हाला काही फायदा होतो का?
0: हो मॅडम, आज शेती फक्त बाहेर आपण म्हणतो शेती पाहिजे आहे, तर ती शेती धान करतो गहू करतो त्याला एक जमीन पाहिजे असते, आणि ऍक्च्युली माझ्याकडे नाही आहे जमीन. जमीन जे म्हणतो शेती करत नाही, आणि शेतीची आव होती काही करायचं म्हणून हे मशरूम शेती जे घरामध्ये राहून करू शकते ते निवडली, तर हे योग्य वाटलं.
1: आकाशवाणी चंद्रवृंदाचे कार्यक्रम कसे वाटतात तुला?
0: खूप सुंदर असतं मॅडम, का सगळ्यांचा एक टाइम पोल आहे आकाशवाणी म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी सुरुवातच मेन आपण वेळापत्रक होतो आपल्या दैनंदिन जीवनात, तसं आकाशवाणीचं सुद्धा वेळापत्रक आहे. एक सवय लागते की एवढी हे कार्यक्रम चालू होत आहे की नाही.
1: बरोबर, आज तुम्हाला चालता उदा या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: तर मला आवडता सिंगर आहेत मॅडम आशा भोसले, त्यांचं एखादी कुठलंही गीत चालेल मला ऐका.
1: ठीक आहे, ऐका आमच्या आवडीचं गीत, आणि आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: हां, आणि आमचा चालता बोलता कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, आणि तुमचे विचार, तुमच्या भावना सगळ्यांना आम्ही शोधांपर्यंत पोहोचतच असतो.
1: हां, आणि
0: तेव्हा असंच आम्ही पोहोचवतच राहणार आहोत.
1: तुमच्यापर्यंत ही येत राहू बरं श्रोते हो.
0: परंतु आता कार्यक्रमातून आम्ही तुमचा निरोप घेत आहोत.
1: हां, पुन्हा भेटतच आहोत पुढच्या कार्यक्रमात मी श्रोत्यांना घेऊन आणि नवीन गाणी पण ऐकणार आहात आपण.
0: तेव्हा चालता बोलता कार्यक्रमातून मी निशा,
1: मी सविता
0: आपली रजा घेत आहोत.
1: नमस्कार.
2: चालता बोलता,
1: चालता
2: बोलता.
3: श्रोते हो, चालता बोलता हा बाह्य ध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका होत्या सविता ढोमणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. काही क्षणातच आमचा या कार्यक्रम

103 MHz FM ध्वनी लहरीवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रप केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी भजन. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि अनुराधा पौडवालच्या स्वरात नंदू होनप यांचं भक्तगीत.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत कवींची भक्तीरचना पण ऐकलीच. विलास पाटील यांचं होतं. श्रोते आता नितीन मुकेश यांच्या स्वरातील हे भक्तिगीत ऐकूया.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्ती काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी काचच्या खाली
0: WCCGHS रेल्वे PAYEESIS लग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचे ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.

0: मिंद्रा कपूर, अनुप जलोटा आणि नंद्रचन यांच्यासोबत जे के सतपाल यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत सुरिंदर कोहली यांचं होतं.
1: दहावी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
2: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम 2027 प्रवेश क्रिया सुरू झाली आहे.
1: 3 वर्षीय अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असताना आज प्रवेश नोंदवा.
2: निष्क प्रवेश,
1: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
2: संपर्क बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिपल्ली, मूल रोड.

संत कबीर यांची भक्तिरचना ऐकलीत हिंद भजन या कार्यक्रमात. श्रोते हो, आपण एकदात हिंदी भजन आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. ऐकूया धा सुखाचा. या चित्रपटातील वसुमत दोंडे आणि स्नेहल भाटकर यांनी गायलेलं मकर जोशी यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

गारंबीचा बापू या चित्रपटातील शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत भास्कर चंदाकर यांनी होतं आणि हे गीत गायलं होतं जयवंत कुळकर्णी आणि रवींद्र साळे यांनी.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुधी मोघे यांचं हे अप्रतिम गीत अशा भूते आणि अनुराधांच्या स्वरात चित्रट हा खेळ सावल्यांचा तेव्हा आता मालपंडे यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गाणं ऐकणार आहोत. सुधीर फडके यांचं संगीत आणि चित्रपट आहे लाची गोष्ट.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश होळकर यांनी गायलेला शांत रेडके यांचं आपण ऐकलं. संगीत प्रभाकर जोग यांनी होतं आणि चित्रपटासाठीची पुण्याई. श्रोते ऐकूया सून माझी सावित्री या चित्रपटातील वाणी जयराम यांनी गायले, जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीत राम कन यांचं.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सती सवणी ह्या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश केळकरांचं हे गीत आणि संगीत प्रभाकर जोग यांचं. श्रोते मराठी चित्रपट संगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ हा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंब प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोते हो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. इकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येईल? गुन्ह्यात स्वरूप कसं असतं? यावर आधारित विशेष चर्चा ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभा कोकेतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केला आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणी श्रोते हो, नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एक विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार, शोषणाची सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांच्या अन्याय अत्याचाराची प्रकरण आपल्याला अवस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्या समोर येतात आणि या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्रीशक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था ह्या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकीकर. नमस्कार.
1: नमस्कार.
0: शोभाताई या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्याबरोबर आहे भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्या कार्यकर्त्या गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली करत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर या कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
3: कायदा बघला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच. त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही तो अधिकाराचा आहे नवऱ्याचा, की लैंगिक त्या जे आहे छळ करणं हक्क आहे
0: आपल्या शरीरावर, नवऱ्याचा अधिकार.
3: येस. कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते, की आजकाल महिला स्वतःसाठी खर्च पाण्याला पैसा नाही दे, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिलात, घर खर्चासाठी पैसा नाही दिलात. आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधने लावली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे दाग देणे आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो, जी काही प्रॉपर्टी असते हे असेल त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होत. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटते फक्त मारहाण की म्हणजे अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केस आणि आपण कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो पण मेंटली

0: आणि मानसिकरित्या इकडं छळवण केली जाते तिला, तिच्या दिशावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, तिची राहते, जायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्या मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तो कायद्यामध्ये दिलेला आहे, पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा मला वाटतं की दोन चार शिबिराय करणं ठीक
1: मान्य केलं जातं,
0: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या ती थोडी बदलली आहे, की जो अब्युज व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो ऑनलाईन वर त्याची जागा घेतलेली आहे. की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात, तिचे फोटोग्राफ्स घेऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि जर ती काही केस करायला किंवा आवाज उठायला गेली तर मग धमकी देऊन की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत ते मी व्हायरल केलं, तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहे की ज्याच्यामध्ये महिलेने बोस घेतला आहे, सगळं आहे, आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्या ते फोटोग्राफ्स पाठवणं, ते याही लेवलचं आजकाल ऑनलाईन टेक्नॉलॉजी आपण म्हणू त्याचं प्रमाण वाढ आहे.
1: हिंसाचाराचं रूप बदलत
0: आहे
1: आणि सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
0: कायचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत ती पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर करू शकते. बऱ्याचदा महिलांना आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाभाटी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती एफ आय आर करू शकते. ती एक जाय क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा पुरा जर एफ आय आर दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्या पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं आहे, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधी स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जात मध्ये घेत काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहे, त्याचा ती आर घेऊ शकते की कायद्याने मला कसं पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी काला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात, त्या घरात भले ते कोणाच्याही नावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते, कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आज उठवू शकते.
1: बरोबर. मग तुम्ही गेली एक वर्ष या अक्षरामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केस, तर आता जसं प्रणाली सांगितलं असं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडे तक्रारी तसे येत आहेत का?
2: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्या येतात. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा कायदा आहे, तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाही आहे. लिव्हिंग रिलेशनशिप मधली जी बाई आहे ती सुद्धा संरक्षण ह्या कायद्या दिलेला आहे. त्या प्रणालीने सव्वीस त्याची व्याख्या सांगितली, ज्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आमच्याकडे लिव्हिंग रिलेशनशिपल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तिला सुद्धा काय म्हणून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडणी आहेत पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो, हे मला थोडं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्रीमुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेस इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिड रिलेशनशिप हजबंडचे अशा केस आहेत, बेजबाबदारपण म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची अशा केस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाही, काही देशांमध्ये झालेला आहे, खूप महिला आहेत असं आता प्रणाली म्हणाली. त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकार आहे समजा सहन करत असतात, पण आम्ही जेव्हा केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3000 संख्या आहे, घर भाड्यात आहे, त्यामुळे खाली तोंड की आणि घरखर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी हिंसा आहे. मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँड करतो त्याच्यामध्ये व्यसनांतीचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर

0: काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजच्या पण केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे. आणखीन मुलांना, विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेस जेव्हा भावाचं कुंभ येतं त्यावेळेला त्या मुलीने घरात बाहेर जावं अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती एका वळणावर असते की 35-36 वर्ष त्या महिलेला झालेली आहे आणि तिचं जवळ कोणीच नाही आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजय म्हणतात की आता मला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको आणि त्यामुळे प्रॉपर्टीचा कायदा झालेला असा. तर मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक मुलगा किती वाईट असला, व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात पण सुद्धा बाहेर काढण्याचं प्रमाण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल त्या आईला राहण्याचा आधार आहे तर त्याच्या आधारावर थोडं आपल्याला मदत करणं सोपवलेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केस खूप आढळलेले आहेत. जबाबदारी घ्यायची नाही, मग नवरा कुठं आहे काय आहे दुसऱ्या बाईसोबत काही त्याला माहित नसतं आणि तीन चार मुलं घेऊन ती बिचारी वाटत असते. या केसेस मध्ये इंटरव्हिन करतो.
1: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागत एकांना,
0: हेच सत्य आहे.
1: या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर यात काही फरक होतो का की उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा फळ होतोय का, जरा जे सध आहेत त्यांच्याकडचे सुद्धा असतात?
2: अजिबात त्याच्यात असाही स्तर वगैरे काही नसतो,
1: भेदभाव काही नाही
2: नसतो, कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे. त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभावात काही राहिला नाहीये. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा आलाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं 490A मी जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण जर त्या बायला कायम त्या घराला मुकावं लागायचं कारण घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातले त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला, सगळं घर तिच्या विरुद्ध जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरातूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्या विरुद्ध न्याय मिळू शकता. एका वेगळ्या लेवल हा कायदा महिलांच्या मदतीला उभा राहतो असा नमूद करावं असं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की पण त्याला विरुद्ध आहे मॅरिटल त्याला म्हणून आहे 498A पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही याच्यात दाद मागू शकता म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिड रेप म्हणलं तर मॅरिटल म्हणजे मग रेपची व्याख्या की त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात आणि त्याच्यानुसार तुम्ही सिद्ध करायला गेलात. चार भिंतीआड कुटुंबात काम चालू ते सिद्ध कठीण असतं आणि त्याच्यात बरेच वेगळे सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आहे तिला त्याच्यात न्याय मिळू दिला
1: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे,
2: होण्याची गरज आहे.
1: शोभा, ते कौटुंबिक हिंसाचार असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतात.
0: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीट नाहीये तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो किंवा भावाने त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. कायद्यानुसार खूप सोपंही झाले आहे आय मिळवण्यासाठी आपल्याला आपण घेतात कोर्टात.
1: पण मग अशा प्रकारच्या तक्रारी येतात का तुमच्याकडे?
0: आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकार येतात तक्रारी, बहिणीला भावापासून त्रास आहे. आम्ही कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहे. त्या प्रमाणात विचार केला मुंबईमध्ये अशा प्रकार केस येतात आणि थोडा आम्ही त्यावर विचार केला तर जी घरं एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे तर त्याला ते वन ऑफ द रिझन आहे. कारण मुलं झाली की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर की एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्यामध्ये मुलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी पती पत्नी मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी

0: आईला त्यातून बाहेर काढण्याचे सुद्धा आपल्याकडे केस आलेले आहेत. आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धासाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट, त्या अंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायबल ऑफिस आहे, कलेक्टर आहेत, त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केससाठी मिळते. आणि मी बऱ्याच केसेसमध्ये, आणि त्याच्या सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय, त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंट मध्ये गेलं घर, जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई कपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये, जे घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनल कडे केस नेली. आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर नेण्याची ऑर्डर मला कलेक्टरने दिली आणि आजी घरात गेली आणि मग सुने मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेच, सक्षम कधी आपले आहे त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
1: किंवा ते ज्यावेळेला एखादी महिला अशी केस आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला ती मानसिक कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं त्याबद्दल थोडं.
2: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचली असते तिला, म्हणजे कुठेच जे तिला बळकी आता मला कुठेच मदत मिळत
1: नाही,
2: कोणीतरी ती सांगतं की मी या संघटनेत जा, मग त्या संघटनेत जाते. आणि त्यावेळेला खूप सांगायचं असतं, तर सुरुवातीला मी फक्त ऐकण्या काम करतो, जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो, तिचं आल्यावर मग त्या कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो. आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत तोटापर्यंत तिला किती आपण न्याय देऊ शकतो, काही मदत करतो, ती सगळी मदत आपण करतो. त्याच्यात आपण तिच्या पती बोलवतो, आपल्याला काही जॉईंटमेंट घ्यायचे असतील सासरचे लोक उमरचे लोक, म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठे केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कुठल्या तरी डोस घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो. आणि शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळाटणं आणि अजून तिला त्रास देणं आहे. त्या क्षणाला मग आम्ही तिला काय मदत लागेल, मग त्या फ्री लीड मिळवणं असेल किंवा कोणा जायला ती मदत करणं असेल, सगळ्या गोष्टी आमच्याकडे केल्या जात. आणि आता जे प्रॉपर्टी याच्यात सांगितलं, मुंबई काय आहे की मुंबई घराच्या किंमती खूप जास्त आहे आणि जुन्या काळात आई वडील कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंट मध्ये त्याच्यांना अनरूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. आमच्याकडे एक केस आली होती ती, तर म्हणजे मुलगा त्या आई समोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा तू घर तिला शिरगाळ सून अतिशय गाण्याशिवाय देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने कधी कधी असं वाटत की बायका खरंच खूप अक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे जाऊ दे, पण मग ती की होती तिची पण केस आम्ही कलेक्टरचे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेले आहेत, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचा प्रेशर सुरू होता की आई वडील कुठात गेले माझ्या विरोधात, माझ्या विरुद्ध मी कंप्लेंट केली, मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय मुंबई सारख्या शहरात हे जागा कमी आहे आणि त्या पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे कोर्ट तयार केलेले आहे सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आला त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय. आणि बऱ्याच केस आणि अवेअरनेस म्हणजे आम्हाला संघटनाच वाढवा वाटतोय की तुम्हाला असं आहे तिथे तुम्ही आणि तुम्ही ती जाऊ शकता.
1: प्रणाली लीगल एड बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मत ही कशी दिली जाते?
3: कायदेशीर मत आता जर आम्ही एक संस्था आहोत मग बऱ्याचदा असं होतं की बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ऍक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्याकडे अशा मला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू
1: शकत
3: दृष्ट्या. येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्यामुळे मुलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही
1: तात्काळ नाही मिळत.
3: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही आज संस्था लीगल क्लिनिक चालवतो ज्याच्यामध्ये मी स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिला लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा. बऱ्याचदा असताना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, करायची की नाही करायची हा पुढचा
1: भाग,
3: पण मला अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात,

0: आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्या ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्त असतं पोलीस स्टेशनला जाईल पण कोर्टाची हायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली, असं काही होत नाहीये. म्हणजे फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्न चाललेले आहेत किंवा 2 वर्ष. कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवत गेलेलं असत की
1: थोडं करत
0: बाई ऍडजस्ट, थोडं फॅमिलीची इज्जत आहे हे आहे, मग मुलं तिच्या घरात येतात, मग मुलाकडे बघून ती हे करते. आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि या सगळ्या मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण त्याच्यावर होते आई म्हणते आता 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन के तू ही कर,
0: तू ही कर. तर ते कुठेतरी मानसिक बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल ऍटिट्यूड नाही. एक जर आई एका वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं फार महत्वाचं असतं. आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आई मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: हेच विचारायचं की ज्या पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढे सगळ्या गोष्टी टळू शकतात किंवा एक थोडा धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
0: येस, डेफिनेट होऊ शकतो. कारण का हेच आहे ना, महिला नाही जात बऱ्याचदा कडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणताय ना, मग त्याचा तो अधिकार आहे, अगं तो येऊन येतोय तो तसा आहे, हे सगळं दारूम होत आहे. महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानापासून शिकवलंच नाही जात, ऍडजस्ट करा, ऍडजस्ट करा. हे म्हणजे एखाद्याने मारलंय मला का मारे, माझे आई वडील मारायचे तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून ते आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे, कारण का हीच ती ना वळत जाते की समोरच्याला कंटेड घेत जातो की ही कशी आवाज उठवते. फिजिकल वॉयलेंस डायरेक्ट नसतो, पहिला तो वरबसतो, शिवीगाळतो, मग तो वाढत वाढत वाढत इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसा हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हा तोडलं जाऊ शकतं जे तुम्ही पहिल्यांदा आवाज उठता.
1: बरोबर, म्हणजे अन्यायात प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं आहे. तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते कुटुंबाते का, तक्रारी मागे घेण्यासुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे, म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी. पण
2: नक्कीच मुलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी मिडल क्लास, हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्टी किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूप खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचराचक महिलांसाठी पण काम करतो, त्याचं बचत करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे कचराचक महिलेची केस होती आणि तिला 4 मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधून तिची केस हँडल झाली, तिचा समजोता झाला, ती नांदायला आली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली, त्यास तिच्याकडे आणखी 1 मुलं होतं, म्हणजे 5वं मूल तिच्याकडे होतं. आणि ती आली माझ्याकडे, म्हटली आता बाबा ते मला जायचं नाही, डिवोर्स पाहिजे. आणि ती सोबत होती, तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी त्या बघतच राहिले की 5 मुलं आणि हिचे काहीच नाही, कचऱ्यावर जाते, कचरा वेचून आणते, तो विन घालवते. पण ते म्हणाले की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत, मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण, त्याचं काय नको, पण तो माझ्या व्हायलन्स करतो, आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8 वर्षापूर्वी गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घेऊन कचऱ्यावर काम करून 5 मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आधीच असेल तर तिकडे फेलच ठेव ना आपण, की न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात. आणि त्यामुळे त्या नवची आशा न करता स्वतःच्या अद्भुतावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जाते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावर कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत, ठापणे उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती, तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरण आहेत, वेळ कमीच पडेल आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला, पण असंच ना, ब्लाइंड जे असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून

0: कुठून तरी मुलगा शोधला त्यांच्या हातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार आला नाही, थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता. आणि दोन मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा म्हणजे गारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बोला त्या काळात 2 रुपये बसला मिनिमम 2 रुपये मागत होता. हिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, हिने 5 रुपये दिले आणि त्याच्यावरून झाल्यानंतर तो गावाला निघून गेला. नंतर आलाच नाही आणि तिला मुंबईत असुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्यासाठी इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं. खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिने त्या दोन मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलं आहे. ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबूचीच काम करते आणि दोन्ही मुलांना शिकवलं. आता ती दोन्ही मुलांची लग्नही झाली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, ती लोकांना मदत देत. त्यामुळे अशा प्रकारे होऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: हे उदाहरण सुद्धा निश्चितच आरामदायक म्हणायला हवं.
0: नक्की.
1: म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर प्रतिकार करून उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावर. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारतो की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसत असे मग तुमचा काय अनुभव आहे?
2: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच. आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त, त्या मानाने या ज्या उच्च स्तरात ज्या महिला आहेत माझ्याकडे एक आली होती अगदी हाय प्रोफाईल केस ती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या,
2: शिकलेल्या वगैरे आणि समाजात त्यांचं पद आलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ म्हणजे असे त्यांनी दाखवलेलं की मारले, बळ उमटलेले असं तो माराय म्हणजे डॉक्टर सर्जन असू नये. आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हाताने ते डिवायडर असं दाबून छिरत केलं होतं आणि तो म्हणाला मुला आज तर मी कसं मारलं तरी तुझी कशाला की
1: हातात कंपासने
2: कंपासने असं फिरवून म्हणजे अशा प्रकारचा छळ
1: त्यांचा क्रौर्य
2: खूप क्रौर्य. पण तरीही त्या बाई म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या आयावरही उभे आहात, तुमचं समाजात स्थान आहे, तुम्ही बाहेर पडू शकताय. पण काय होतं की या स्तरातल्या मुला असतात ना त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय झालेली असते त्याच्या बाहेर पडायला त्या करत नाही. कारण मी जर बाहेर पडली या उच्च भूस्थितीतल्या घ्यायला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अम्युनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोग येणार नाही त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यानं पटकन बाहेर यायला निघत. म्हणजे काही दिवसांनी मग ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत त्यामुळे मग
1: आश्चर्य
2: वाटतं. पण त्याच विरुद्ध जशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी उत्पन्नातली महिला असेल तर ती असा मोठा निर्णय घेऊन येते की नको मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली आहे आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे आली होती ती मला सांगायला आवडेल की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात आईची 2 बोटं तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 जखमा झाली. मानेवर पाटील त्यांनी वार केले कोयत्याची. तर त्या मुलीने ऑनलाईन आमचं तेव्हा सगळे नंबर सेंड केलेले होते आम्ही. तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये ती ऍडमिट. फक्त मी तिला म्हंटल तुझं जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच गॅरंटी असते. तर तिने तो त्यांच्याकडे घाव किती सिव्हिअर त्याच्याप्रमाणे कलम असतात 324 पीसीचं जे असते तर त्याप्रमाणे त्याच्या म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याच तू त्यांच्याकडनं प्रमाण पुरावा तो सुद्धा मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने त्यांच्याकडनं तो घेऊन गेला. नंतर ती त्याच्या बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR यायला तयार.
1: अरे बापरे,
2: पोलीस स्टेशनमध्ये तुझे वडील आहेत म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही. पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं लग्न तू जाणार आहे, मग आईचं काय,

0: वगैरे. बरं, तिला एक भाऊ, वडील त्यांचे रिटायर्ड झाले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्या भावाने वडिलांना
1: आपल्या बाजूला
0: म्हणजे तो घेऊन गेला आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक ऑयलची केस केल्यावरही वडील स्कॉन्डिंग म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मी लॉ ऑर्डर कमिशनर आहे त्यांच्याकडून की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर मग कोर्टात गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं आणि नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा हे झालेलं. मग तिची आई म्हणाली ते घरात राहत होते, घर त्यांना घरात ती आई आहे तोपर्यंत घरात राहण्याचा अधिकार आणि काही अमाऊंट देऊन त्यांचे झालं. पण इथे तर काही मी जात नाही कारण काउन्सिलर असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेले की त्याच्या वकिलाच्या मार्फत होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत

0: पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला, त्यानंतर मग कोर्टात गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं आणि नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा हे झालेलं. मग तिची आई पाण्याली ते घरात राहत होते, घर त्यांना घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार आणि काही अमाऊंट देऊन त्यांचे झालं. पण इथे तर काही मी जात नाही कारण काउन्सिलर असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेले की त्याच्या वकिलाच्या मार्फत होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला अन्न मिळून दिला, तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडील तिच्याकडे आले, बाहेर काढलं, त्याच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेतले आणि वडील आणि आई सांभाळ ती मुलगी करत होती. आणि नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून त्या मुलांनी आई आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटी मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं झालंय, म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे त्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे म्हणजे आईने सांगितलं की इतका झाला असता असंच थोडं लागलं होतं आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे पूर्ण फाईल रेडी असेल, त्यामुळे मग तिला ते पुन्हा प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: रिप्रेझेंट करता
0: रिप्रेझेंट आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली सीमा गाठेल आपण सांगू शकत नाही.
1: अत्यंत दुर्दैवी आहे,
0: दुर्दैवी आहे.
1: आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की उच्च स्तराच्या आहेत, उच्च आर्थिक पन्न असती, प्रतिष्ठित सो कॉल टू मिळतात अशा प्रकारची घरं आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांना छोडायला गेला, तर याला प्रतिबंध करा आणि काय करणार
0: याच्या करता मुलींनीच व्हायला पाहिजे. आता आणि मुलीच्या आई वडिलांनी आता जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्यात मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता?
1: बरं, प्रणाली काही सांगायचं?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जे लग्नाची बोलणी होते, जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो करून ठेवतात की बाईला लग्नावर हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे, मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुली रडत येत होती ती नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गर आहे. याच सीमात म्हणाला तसं अशा घरात लग्न करून का द्या तुम्ही मुलींना, म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातकच्या मुलीच्या जीवावर
2: उठावर होते. जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच की हीच सपोर्ट करायची वेळ आहे, पण आपल्याकडे असतं की नाही बाबा लग्न करून दिलंय तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे, तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण एवढा खर्च केलेला आहे, एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर ही आहे हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे, पण इथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 490 नुसार आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात, कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एक केस गेल्यानंतर वर्षा फक्त 4 डेट्स पडतात, त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळेल.
2: आणि मग एंडला हे असतं ना की सेटलमेंट, पण मग सेटल करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगा की बाई तुम्ही बसून बोला,
1: सामोपचार मिटवा.
2: एक्झॅक्टली, मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा आजकाल येत ना की गैरवापर हा मुला मुळीच नाही करत, हे कोर्टाचे आदेश आहे की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा, तर मुलांना ते जावंच लागतं. आणि मग त्या म्हणत की नाही आता मी मग केस पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट आहेत,
1: नाहीला नाही घेत
2: नाही असं निघतात किंवा जे काही सेटलमेंट होते ना जे काही कायदा ठिकाणी आहे. कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की 20 वर्षापेक्षा जास्त आहे, पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघा की मला इंटरिम पाहिजे, उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200 300
1: एक विलंब जो आहे
2: म्हणजे कायदा खूप सुरेख.

0: आहे की महिलांसाठी जे जे ते सगळं आहे, पण ते मिळवण्याचा जो पेशन्स लेवल, कारण ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे.
1: मला वाटतं त्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा महत्वाचं. त्यादृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती कशा पद्धतीने काम करते.
2: खर तर हुंडा एक युगातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. ज्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक एक आहे हुंडा नको बाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस नव्हती आणि उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघला होता तर प्रत्यक्ष तेव्हा घडत होतं. आणि त्याच्यामुळे मग मोर्चा काढणं, सोशल इंटरेक्शन करणं आणि मग FIR करणं सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आहे. आणि आमचा हुंडा नको गं बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी हे जे नाटक आहे याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलीनेच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेस आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपण मिळावा हा विचार राहणार नाही, म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो. त्यामुळे अवेअरनेस घ्यायच्या रूपाने, काही सेशन्स घ्यायच्या रूपाने, पालकांचं अवेअरनेस करायचं काम आमसारख्या संघटना बऱ्याच करतात, पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे. तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकार कायदे केले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा असा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेससाठी, पण रील्स मध्ये सगळं जनरेशन झालेलं आहे आणि त्यामुळे युट्यूब आपण काही गोष्टी बघते चुकीच्या गोष्टी कायद्याबद्दलच्या पण इतक्या चुकीच्या दिल्या जातात. तर थोडंसं गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलचं सोशल मीडिया काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. पण चुकीच्या गोष्टी सर्वसामान्य महिलांच्या हातात फोन आहेत कारण शाळा मोबाईलवर आल्यामुळे मुलांचा अभ्यास आणि त्यामुळे मुलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या पण अँड्रॉइड फोन मुलांकडे आले आहे आणि त्यामुळे बघणं ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: माहिती
2: पोहोचवली पाहिजे. हा एक भाग आहे
1: एक्झॅक्टली.
2: आणि त्याला मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना पत्नींना दिले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं की रेकॉर्डिंग करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते, बाहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे ह्याच्यावरती तिला स्ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायचं हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं म्हणजे 25-26 वयांचंही असेल आणि त्यांचं स्वप्न होतं मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे. त्यामुळे नवरा पण म्हणजे एक जॉब करून दुसरा केक शॉप टाकलं होतं. तो सतत त्या कामकामात असा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबईसारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता त्याच्या बाजूला वॉशरूम आणि बाजूला अशी परिस्थिती होती आणि ही बाई अशीतच होती म्हणजे लिहिता येत नव्हतं पण तिचं स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे. नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25 वर्ष वयाची असेल आणि तिच्या तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला भेटली नाही ती बाई तिने काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हे पण आय लव्ह यू म्हटलं आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायको मारलं. 10 दिवस त्या घरातून वॉशरूम खात नव्हतं तर ती बाई अंथरुणावर उठली नाही. 10 दिवस न ती लघवीला गेली ना टॉयलेट गेली जेवली नाही काही इतकी मान घरात असून सुद्धा आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली आणि आईला फोन केल्यानंतर त्याला वाटलं की आपली मुलगी एवढी चुकली आहे मी कसं जाऊ जावं मला मारहाण करेल म्हणून आई गेली नाही आणि नंतर कोणाच्या तरी पद्धतीने तिच्याकडे आली.
1: भयानक आहे.
2: आणि मग त्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तर आता ते हॅपीली दोघे जण राहत आहेत. अशा प्रकारे सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्तीच्या करता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकडे डोमेस्टिक व्हायलन्स असेल तर जागृती जतन करतील. पॉक्सो ज्या केस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर हेल्प असा एक आम्ही कार्यक्रम घेतो त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या त्यांचं आहे का रेशन कार्डवर त्यांना नाव आहे का हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का की फक्त त्यांचंच आहे उद्या त्यांनी हा

0: कते तुम्ही काय करणार, जो काय बँकेचं खातं आहे का, अशा सगळ्या गोष्टी किंवा त्यांना गरजेच्या त्यांनी त्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली, तुमच्या स्वचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे, आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असलीचे
1: बरोबर
0: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणं. एक केस हाय प्रोफाईल केस होती, थायलंड आई वडील इकडे लग्न करून दिलं आणि डॉक्टर नव्हतं आणि बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला आणि तिने जेव्हा घरून घेण्याचा प्रयत्न तिचे कागदपत्र त्यांनी काय म्हणजे तिचे पासपोर्ट विजा तिचं आधार कार्ड सगळं त्यांनी लपवून ठेवलं, तिला मिळूच दिलं नाही कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुझ्या सासरच्या मंडळींना देऊ नका, तुम्ही स्वतः जो सुरक्षित ठेवा ती, जे स्थिती धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा
1: दाग दाग,
0: कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं. त्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी अवेअर राहा, जागरूक राहा आणि या गोष्टी तुम्ही आपल्यावर ठेवा. एक फोन नंबर गरजेचा ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता राहून येऊ शकते, असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे. असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा. अजिबात शांत राहू नका, हा एक आमचा त्या नेहमी सण असता. आणि आणि एक मला एक वाटतं की कॉलेजेसमध्ये मी कार्यक्रम डोमेस्टिक व्हायलन्सच्या तेव्हा मी मुलांना ज्या मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुझं जे बॉयफ्रेंड असतात तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असतात तुमचं प्रेम असतं त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार कर की नाही हे ओळखू शकता. तुमची जी पर्स आहे त्यात जर तो जबरदस्ती काही काढण्याचा प्रयत्न करत असेल, खूपदा आपण बघतो म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेनवर पाकी तिचा हात पिरगळतो इतक्या ती कळवळली पण मध्ये गेली ती म्हणाली मला काय करायचं आहे हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, काही पुरुषार्थ नसतो, तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकडे योग्य नाही या मुलगा आणि वेळीच सावध, कारण पुढे जाऊन हिंसाचाराला तुम्ही बळी होऊ शकता. सावध आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करतील शाळा कॉलेज रस्त्यांमधून आणि असा मी तो कायद्याचा सगळा म्हणजे
1: प्रसार करणं
0: पारीवर आम्ही करत राहतो. छोटीशी केस सांगते मी म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो. 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेडरिडन नाही पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही आहे, डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे आणि तो नवऱ्याला मारहाण म्हणजे राग आला म्हणून आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार आहे की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांगणार, मी कशी करणार, मी ती राहू नाही शकत याशिवाय. ही काय मानसिकता असते एकांची अवलंबित्व आणि ते त्याच्यात बाहेर पडणं शिकत नाही त्या त्याच्याकडे कितीही आता 70 वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्या विरुद्ध तरी मी
1: बोललं
0: पाहिजे आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही. आपले हात बांधलेले असतात.
1: सीमातींनी आता उल्लेख केला असं तरुण मुलच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याच्याकडे मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलता दिसतोय का, याच्यासाठी तुम्ही रवी फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता?
2: रवी फाउंडेशन जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्युज जो आहे आजकालचं ट्रेंड नवीन ट्रेंड येत असतात तर त्याच्यावर काम करू. बऱ्याचदा असं असतं मुलगा मुली रिलेशनशिप मध्ये आहेत राईट, मग जे ते रिलेशनशिप मध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात आणि मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर यंग एज मध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स सगळ्या मेमरीज रेकॉर्ड करायला आहे आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं पण मग काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप होतो, मग लग्न होतो आणि ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कसे नसतात, तो सगळा जो साठा असतो तो मुलाकडे आणि मग मुलगा थोड्या दिवसानंतर आता मुलांच्या डोक्यात काय येईल काय विकृत असते, मग ते पावरचं हे असताना ती मला नाही बोलली आणि ती स्वतः लग्न करते जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते तर त्यामुळे तो

0: सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्ह मध्ये, जो होणार नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत.
1: ब्लॅकमेलिंग,
0: आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल कॉलेजेस जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की से इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे. की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कसेट काय असते, की मी माझी कसेंट आहे, त्या गोष्ट एज अप्रोप्रिएट समजा हव्या त्या इझी ऍक्सेस मध्ये असतात. आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशन मध्ये आता फार गरजेचा आहे, की प्रत्येक गोष्टी पाठवणं, की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले आंधळ असू देत, तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडे पाठवणं,
1: काही गोष्टी खासगी ठेवणं
0: गरजेचं आहे. आणि असं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर पेरेंट्स कंट्रोल वाढतो, की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही. पण मग अगेन इंटरनेट, आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट युज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाही. पण तो सेम कसा तुम्ही हे करू शकता, की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे हा एक पार्ट झाला. पण आजकाल जे बुईंग आणि ऑनलाईन जे काही होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे, तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे. आणि न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याचं अंडरस्टँड असणं फार गरजेचं आहे.
1: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठाला जे मी समाज माध्यमातून हे सुद्धा अत्यंत घात झालेलं आहे. वेगळ्या रूपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत. आणि आज अर्थात आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आपल्या या चर्चेत आपण बोलू शकलो.
2: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या स्टॉप दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे. त्याच्यानंतर आणि व्हायलन्स महिला जी होते ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ऍडिक्शन दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्री संघटना आधीपासूनच फोकस राहिला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे एजाराने सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे. कारण तो घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगी अगदी थोडी कळती झाली चालू होतं की आता तू लग्न होणार आहे, मग दुसरी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाही. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्न काय काय इन करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येते तुमच्या जीवनामध्ये, एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय, तर तुम्ही कसं सहजीवन झालं पाहिजे याच्याबद्दल चर्चा होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये ग्रुपमध्ये आम्ही त्या सेशन घेऊ, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय, किंवा मॅरेज लॉज काय आहे, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टी त्याची माहिती देणं, असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
1: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदल त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
3: हा हे म्हणाल ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेस एमओयू केलेले शादी पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो, आणि त्यात मग संवादापासून आणि मग त्या काय आवडी निवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दे पाहिजे, आणि एखाद्या सायकोलॉजिस्ट भेटतो लग्नाच्या आजकाल काय होत की ऑनलाईन ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी चित्रकल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा असतात, मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्या आता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजीला भेटून आणि पुन्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे तुमचा आर्थिक वर्क कसा असेल लग्नानंतर, तुमचं समाधानी तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आम्ही ते मेरे सपनावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर आम्ही सुरू केलेले आहेत मुंबईला, पार्ला आणि बोरीवली या दोन ठिकाणी प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर सुरू केले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमनचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सेंटर उभे केले आहेत आणि ते काम
1: चांगलं आणि माझ्या हिताचं ह्या संघटना दोन्ही

करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही, आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाह समुपदेशन असेल किंवा हिंसाचार होण्यासाठी वेगवेगळे कायदे, या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाताई देशपांडे, शोभाताई उकितकर आणि अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोते हो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोटकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, प्रति फाउंडेशनच्या ऍडव्होकेट माली ठाकूर. सत्र संचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: श्रोते, आता कार्यक्रमाच्या विषयी जाणून घेऊया, उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदू अनेक प्रश्नांचं कारण असतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरमनो हे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4415 41 29 आणि 4415 41 30. एसटी कोड आहे 02. तेव्हा शो अवश्य का तर भरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानुजकर लिखित आपुलका घरात कौटुंबिक कृतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अमिता वाही सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनी मंडळ.
0: श्रोते, याबरोबरच आपला वार्ता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या भेटूया. तोपर्यंत सादर करते नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता दीप्ती मधुरा यांच्यासह मी चेतना जे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: हैं वो कह रहे हैं कि उनका एक गीत शामिल हो गया, उनकी लिस्ट जो गाना था वो शामिल हो गया। बहुत अच्छी बात है, ऐसे गीत शामिल होते रहे कितना ही अच्छा लगे। हमारे एक साथी कह रहे हैं कि हमारा जो दिल कहता है वही काम करते हैं, लेकिन कभी भी
1: कौस्तुभ टाइट राष्ट्रीय बात में दिया है ठळक बातम्या। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। अयोध्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। राज्यसभेच्या निर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोप मायदेशी परत यायला निघाले। त्यापूर्वी त्यांनी इथल्या भारत समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले। त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली। काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीने सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती। मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं। याच्या न्यायालयाच्या उन्हाळी सुटीनंतर पुन्हा सुनावणी ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम सुंदरे आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले। दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे। याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला। राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रात राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे। राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली। अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा या प्रसंगी उपस्थित होत्या। केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदानासाठी गणना अर्ज भरण्याची मोहीम राबवणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली। पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील। दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना सन्मानित केलं जाईल। हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल। वजन आणि मापसंबंधी कायदा 2009 अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची त्यांना सुधारण्याची संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे। पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतर अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे। व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे। प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्या मात्र कारला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली। इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत दाखल

करावीत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेले किंवा त्यांना वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केलं त्यांच्यावर कारवाई कर असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तास दिला. 2023 या वर्षात आगीच्या एकंदर 5117 घटना घडल्या असून 11580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग करण्यासाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरामोंच्या कर्तृत्वाची माहिती देणारं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती

0: पर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरामोंच्या कर्तृत्वाची माहिती देणारं व पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. शिवाय अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकार प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याही टी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मागू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून ती हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीम कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती आर साळुंखे यांनी आज निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अनुष आणि दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी या दृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएला बुधवारी बदल्या भूकंपाच्या 2 धरणांमुळे मृत्यू पडलेल्याची संख्या 1,450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सभागृहात ही माहिती दिली. टी20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंड अवघ्या 1 धावीने विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेल्फास्ट इथं झाला. आयर्लंड विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला मालिकेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं या दृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथही. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणार राज्यातला सर्वात वेगवान ठरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई आमची यानंतर किसी

वाला आंखों आंखों में कहता हूँ दम तो लेने दो। आ

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ रूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती श्री नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्याचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्र परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: रंजन होगा तो सीख भी मिल जाएगी. हर बार नई अनसुनी कहानी की अलग अंदाज में होगी बयानी. कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो, इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
3: कथा सुधा में आज सुनिए मुंशी प्रेमचंद की कहानी एक आज की कसर.
4: सारे नगर में महाशय यशोदा नंद का बखान हो रहा था. नगर ही में नहीं, समस्त प्रांत में उनकी कीर्ति की जाती थी. समाचार पत्रों में पढ़ियां हो रही थी. मित्रों से प्रशंसापूर्ण पत्रों का तांता लगा हुआ. समाज सेवा इस कहते हैं, उन्नत विचार के लोग ऐसा ही करते हैं. महाशय जी ने शिक्षित समुदाय का मुख उज्ज्वल कर दिया. अब कौन ये कहने का साहस कर सकता है कि हमारे नेता केवल बात के धनी हैं, काम के धनी नहीं हैं. महाशय जी चाहते तो अपने पुत्र के लिए उन्हें कम से कम 20,000 रुपए दहेज में मिलते, उस पर खुशामद घाते में. मगर लाला साहब ने सिद्धांत के सामने धन की रत्ती बराबर परवाह न की और अपने पुत्र का विवाह बिना एक पाई दहेज लिए स्वीकार किया.
5: वाह वाह, हिम्मत हो तो ऐसी हो, सिद्धांत प्रेम हो तो ऐसा हो, आदर्श पालन हो तो ऐसा हो. वाह रे सच्चे वीर, अपनी माता के सच्चे सपूत, तूने वो कर दिखाया जो कभी किसी ने ना किया था. आज हम बड़े गर्व से तेरे सामने मस्तक नवाते हैं.

0: मंडळी, काव्य वाचन कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपल्यासाठी सादर करत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात तन्वी गुंडे हिनं कवी मनाची मैत्रीण अदिती जाधव हिच्यासोबत मारलेल्या गप्पा आणि अदितीने आपल्यासाठी सादर केलेल्या कविता यांचा आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि माझ्यासोबत आहे माझी कवयित्री मैत्रीण अदिती जाधव. खरं तर असं म्हटलं जातं की कविता म्हणजे केवळ यमकांची जुळवाजुळव नसते. कधीतरी कविता वृत्तबद्ध असते, कधी मुक्तछंद असते, पण त्या सगळ्यांमधून भावनांची, शब्दांची एक प्रकारची अशी गुंफण केलेली असते की ज्यामधून त्या कवीच्या, कवयित्रीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ही भावनांची एक नाजूक वीण असते. मनात उमटलेल्या आनंदाच्या, वेदनेच्या, प्रेमाच्या, संघर्षाच्या, आशेच्या अशा अनेकविध भावना त्यांची अभिव्यक्ती कवितांमधून होत असते. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच कवितांविषयी जाणून घेणार आहोत, आदितीच्या भावविश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची. तर चला, शब्द, भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
2: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
2: मी कविता खूप लहान असले, म्हणजे शाळेत असल्यापासून करायला लागली. न्यूजपेपर आहे तर त्यामध्ये ज्या काही चारोळ्या वगैरे यायच्या त्या वाचल्यानंतर एक गोडी लागली शब्दांची आणि तेव्हापासून मग कविता करायला सुरुवात झाली. आपण असं म्हणूया एक 6वी 7वी पासून वगैरे.
1: अरे वा, मग तू पहिली कविता जी केली होतीस ती कशावर होती, आठवत आहे का?
2: बहुतेक पावसावरच असावी असं वाटतंय.
1: काही शब्द वगैरे, काही ओळी तेव्हाच्या आठवतात?
2: नाही,

0: म्हणजे एवढ्या जुन्या तरी नाही.
1: पण मग ती कविता लिहिण्याची प्रेरणा तर तुला कोणाकडून मिळाली हे कळलं, पण तुझे कोणते आवडते असे कवी आहेत का की ज्यांच्यामुळे तू कविता लिहायला लागली, ज्यांचा प्रभाव तुझ्या कवितांवर आहे तुला वाटतं?
0: हो, मला ग्रेस प्रचंड आवडतात आणि त्यांच्या कवितांचा प्रभाव असावा थोडाफार असं वाटतं.
1: मग आता तू आम्हाला तुझी कोणती पहिली कविता ऐकवणार आहेस?
0: कवितेला खरं तर नाव असं नाही आहे. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस. आणि आपण असं म्हणूया की आकाशाचे रिते पण असतं, जे पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण तो एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रिते पण जाणवल्यानंतर काय साधारण होतं, तर त्यावर ही कविता आहे.
1: अरे वा, ऐकवशील?
0: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रिते पण घालवा या स्वतःचे, ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफूल उमलाया तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपात तुझ्या किरणांना अलगद झेलेल.

0: कवितेला खरं तर नाव असं नाहीये. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस. आणि आपण असं म्हणूया की आकाशाचे रिते पण असतं, जे पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण तो एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रिते पण जाणवल्यानंतर काय साधारण होतं, तर त्यावर ही कविता आहे.
1: अरे वा, ऐकवशील?
0: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रिते पण घालवा या स्वतःचे, ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफूल उमलाया तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपात तुझ्या किरणांना अलगद झेलेल, घरट्यांमध्ये झोपलेल्या पाखरांना तुझ्या येण्याने जाग येईल. अरे एवढं काय भास्करा, तुला माहीत आहे का, दिवस संपला की तू तुझ्या घरी जाशील, पण उद्या मात्र अगदी वेळेवर न चुकता येशील, आणि उद्या तुझ्या येण्याने पुन्हा नव्याने आयुष्याला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार येतोस आणि जातोस, पण तुझ्या येण्याने माझी रात्रणी पार कोमेजून जाते, तुझी किरणं तिला सोसेनाशी होतात, पण ठीक आहे, तुझ्या येण्याने ते सूर्यफूल मात्र छान फुलून येतं. तुझ्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो तर कुणी कष्टी होतं, पण तू मात्र स्वतःच्या वेळेनुसार नेहमी कार्यरत असतोस. येताना स्वतःसोबत आभाळ भरायला रंग घेऊन येतोस, जाताना तेच रंग परत त्या आभाळाला देऊन जातोस, त्याचे रिते पण घालवाया.
1: वा, खरं तर सूर्याला असं मानवी भावनेत पाहणं हे पहिल्यांदा मी ऐकते, म्हणजे त्याच्यामुळे रातराणी फुलायची राहते, पण त्याच्यामुळेच सूर्यफूल देखील उगवतं, त्याला एक झळाळी मिळते, असं तू तुझ्या कवितून मांडल्यास. खूप वेगळा विचार हा, मला खूप आवडली कविता. म्हणजे आपण सूर्याविषयी बोलतोय, पण सध्या जर आपण वातावरण पाहिलं आपल्या आजूबाजूचं, तर पाऊस सुरू झालेला दिसतोय. आणि असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू झाला की मग कुठे कुठे लपलेले कवी बाहेर पडतात. तू कधी अशी पावसावरती कविता केली आहेस का?
0: हो केली आहे. आमचे आई बाबा किंवा त्यांच्या आधीपासूनची सगळी पिढी ही शेती करणारी, आणि आई बाबांच्या नंतर आमची पिढी आली आणि आम्ही सगळेच मग मुंबईला आलो, त्यामुळे आता शेती वगैरे फार काही होत नाही. तर चौथीपर्यंत माझं शिक्षण गावी झाले, पाचवीला मी मुंबईला आले. मग आम्ही एक दोन वर्ष शेती केली आणि त्या दरम्यान एक पावसावर कविता लिहिली होती.
1: अच्छा.
0: की जेव्हा ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस येईना, तर मग त्या दरम्यान एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आमचं काय मनोगत असतं, म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आपण अनेकदा ऐकतो, त्याचे जे काही भाव असतात ते स्पष्टपणे दिसतात. शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांकडे बघताना काय म्हणून बघतो, तर त्यावर साधारण ही कविता आहे.
1: ओके.
0: पावसा मित्र, क्षणात येतोस क्षणात जातोस, जाताना मात्र चिंब भिजवून जातोस, तरीही तुझ्या प्रत्येक थेंबात भिजायची माझी इच्छा ही केवळ इच्छा म्हणूनच जिवंत ठेवतोस. तुझ्या आगमनाला अवकाश असतं, तुझ्या जाण्याला काही तात्पर्यच नसतं, तरीही तुझ्या येण्याने खूप फरक पडतो. अरे लाखो जीवांचं सुख त्यावरच अवलंबून असतं. येतोस तुझ्या मर्जीने, जातोस ही तुझ्याच मर्जीने, पण तू येण्याच्या आतुरतेने अश्रू अनावर होतात, दुःखाने का होईना त्या जमिनीला ओलावा देतात, पण हे पाणावलेले डोळे मात्र तुझीच वाट बघत असतात. शेतकऱ्याची मुलं आम्ही शहरात राहत असलो तरी मनाने त्या अंगणातल्या मातीतच खेळत असतो, शेतातल्या त्या गवताच्या पातीवर एखाद्या दवबिंदूसारखे अलगत विसावलेलं असतो, आकाशात मळप दाटून येत रे पण थेंब मात्र डोळ्यातून पडतात. तू येशील या आशेवर कित्येक शेतकरी आपलं आयुष्य असंच नेहमीपणाला लावतात.
1: वा, म्हणजे पाऊस म्हटलं की एक रोमॅन्टिक वातावरण आपण म्हणतो, प्रेमाचे सगळीकडे ऋतू फुललेले दिसून येतात, पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. वास्तववादी कविता ही, फार छान वाटलं, निःशब्द व्हायला झालं. पण आता आपण बोलत असताना निसर्गाविषयी बोललो, सूर्याविषयी बोललो, पावसाविषयी बोललो, कवी म्हटलं किंवा कवयित्री म्हटलं की त्यांच्या कवितेमध्ये एकदा ना दोनदा तरी फुलांचा उल्लेख येतोच.
0: नक्कीच.
1: तू कधी फुलांवरती कविता केली आहेस का?
0: हो, मला चाफा आणि आवल ही माझी अत्यंत आवडतीची फुलं, आणि त्या दोन फुलांशी असे काही भावनिक संबंध आहेत. चाफा हे फुल मला लहानपणी आवडायला लागलं, त्याचं कारण म्हणजे शाळेत असताना आम्हाला सावंतबाई चाफ्याची फुलं घेऊन यायच्या. आमच्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींसाठी एक एक चाफ्याचं फुल आणायच्या. त्यांच्या घराच्या समोर चाफ्याचं झाड होतं आणि त्या दरवेळेला आम्हाला घेऊन यायच्या न चुकता अगदी.
1: अच्छा.
0: तर तेव्हापासून त्या सावंतबाईंमुळे खरं तर चाफा आवडायला लागला. आणि अबोलीचं म्हटलं तर आमच्या घराच्या समोर अबोलीची फुलझाडं होती आणि दोन प्रकारची होती, काळ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाची. पिवळ्या रंगाची अबोलीची फुलं मला प्रचंड आवडायची. माझी लहान अत्ते सुधा नाव होतं तिचं, तर तिला फुलांची फार आवड आणि मग तिने ती फुलं

0: फुलांची आवड आम्हाला सुद्धा लावली तिन्ही बहिणींना. तर मग तेव्हापासून अबोलीही आवडायला लागली, कारण प्रत्येक फुलाला एक गंध असतो, रंग असतो, आणि त्यामुळे ते आवडतं. अबोलीचं म्हटलं तर ते एक नाजूक साजूक फुल हिरव्याशा ह्याच्यातून बाहेर येतं आणि त्याला काही असा गंध नसतो, पण तरी तू बघितलं असं तुझं मन
1: प्रसन्न
0: होतं. तर त्यामुळे ते एक फुल आवडतं. चाफा आणि अबोली या दोन फुलावरच्या कविता आहेत ज्या मला ऐकवायला आवडतं.
1: नक्की नक्की.
0: चाफा. पहाटे पहाटे उमलला होता, दवांच्या थेंबाने छान सजला होता, गंध त्याचा वाटे मला नकळत काहीतरी गुपित सांगत होता. गुपित उलगडायला मीही आतुर झाली, त्याच्याजवळ जाताच वाऱ्याच्या मंद लहरीत अलगद त्याच्या सुगंधात गुंतली. त्याची गुपितं ऐकता ऐकता माझी गुपितंही त्याला कळली. सूर्याची किरणे त्याच्या पाकळ्यांवर पडताच माझी गुपितं पुन्यांदा माझ्या समोर आली. साठवलं होतं मनात खूप काही, साठवलं होतं मनात खूप काही सांगून टाकलं त्या चाफ्याला. त्याच्या सुगंधाने मन इतकं प्रफुल्लित झालं की त्याच्यापासून काही लपवावंसंच नाही वाटलं. संध्याकाळ होताच पाकळ्या त्याच्या सुकू लागल्या, पण आमचा तो गुपितांचा संवाद संपल्यानंतरही जणू त्याच्या सुगंधासारखा कायम दडवळत राहिला.
1: वा.
0: पुढची कविता अबोली. नाजूकशी ती अबोली आज खूप दिवसांनी बहरली, कोण जाणे का ते, पण आज ती काहीतरी वेगळीच भासली. हिरव्याशा मखरातून तिच्या नाजूक कळ्या बाहेर डोकावत होत्या, फुललेल्या त्या नवीन पाकळ्या गालातल्या गालात खुदकन असत होत्या. अबोल तिच्या पाकळ्या जाणू काहीतरी सांगू पाहत होत्या. सरता सरत होता वेळ, पण ठाव मात्र कशाचा लागत नव्हता. अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं, अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं. ती सांगू पाहत होती काहीतरी, पण मला ते उमजतच नव्हतं. अखेरी सायंकाळ होत आली तरी गुपितं काही उलगडत नव्हतं. अबोली मात्र टवटवीत होती, खरं तर तिला फक्त फुलायचं होतं. वाऱ्याच्या झोक्यासवे ती आनंदात डुलत होती. जगाची पर्वा न करता अबोली सुखात जगत होती.
1: वा. जगाची पर्वा न करता असं सुखाने जगता यायला हवं. छान विचार मांडलायस तू.

0: कधी असं झालं आहे का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे किंवा त्या व्यक्तीसाठी म्हणून तू कविता लिहिली आहेस, असं कधी झालं आहे का? बऱ्याचदा असं होतं की आनंदात असताना कविता लिहिल्या जातात, प्रेमात पडल्यावरती कविता लिहिल्या जातात, पण दुःखात असताना विरह भावनातसुद्धा देणारी किंवा निराशावादी वाटणारीसुद्धा कविता अभिव्यक्त होत असते, आपल्यामधून येत असते. तर तसं कधी झालं आहे?
1: हो, म्हणजे साहजिकपणे विरह ही सुद्धा एक भावना आहे जी येत राहते अधूनमधून, तर त्या भावनेच्या ह्यामध्ये सुद्धा कविता लिहिली गेली आहे. माझी आत्ते, जिच्याबद्दल आत्ताच मी म्हटलं की सुद्धा आत्ते, तर तिने फुलांची आवड लागली आणि ती 2-3 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तर ती गेल्यानंतर मग खूप असं एकटेपणा आला आणि त्या एकटेपणातून मग कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं. तर त्या दरम्यान ही लिहिली गेलेली कविता, तिला बघून आम्ही मोठे झाले आणि कायम ते असायचं की हिच्यासारखं सगळ्यांना समजावून घेता, सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणजे अजूनही लोकांच्या बोलण्यात किंवा तिची आठवण कायम राहते. तर मी कवितेला सुरुवात करते. मी इथूनही निघून गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. मी इथूनही निघून गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेच नाही कुठे. जाता जाता सूर गवसले म्हणून थोडे गाऊनही घेतले. थोडी शांतता लाभली तरीही अंतकरण मज रिकामे भासले. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. तू रंगूनही जाशील या सुखात, बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील. तरीही तू स्वतःला गमावून बसशील, ती एक वेळ येईल. तरीही तू स्वतःला गमावून बसशील, आता तुझे तुझ्यात राहिलेच काय म्हणा. राहू दे ती ज्योत जळत तुझ्या नावाची, नाहीतर तसे हवेने विझूनही जाणे आहेच नशिबी. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मिठीत घेतलेस अनेक शब्द फुटले तुझ्या ओटी, नाही जाता तुझे असणे चिरंतर माझ्या वाळी.
0: बापरे, छान. कधी असं झालंय का की तुझ्या खूप आवडीची कविता आहे किंवा तू त्या कवितेमध्ये स्वतःला पाहतेस अशी एखादी कविता आहे का तुझी?
1: हो, म्हणजे प्रत्येकाचं असं एक आयुष्यावरचं लिहिलेलं गाणं असतं. काहींना ते शब्दात मांडता येतं, काहींना नाही मांडता येत. तर मला मांडता आलंय बहू ते कसं वाटतं.
0: मग आपण असं म्हणूया का की तुझ्या संपूर्ण काव्यप्रवासाचा एक तात्पर्य असेल किंवा सारांश असेल?
1: हो, असं म्हणू शकतो.
0: अशी कविता आहे.
1: हा, तर या कवितेचं नाव आहे मी गायलेले गीत. कविता अशी आहे, मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणी रे त्या स्वरांना. उंजळीतल्या त्या फुलासममच दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणी रे त्या स्वरांना. उंजळीतल्या त्या फुलांसमम माझं दुःखाते चांदणे आज अंगणी दिसले. फुलली होती रे रातराणी, फुलली होती रे ती रातराणी. आज कोणी तिला घायाळ केले, गतजन्माचे नाते ते आमचे. तरीही मी त्या सुगंधाला ओळखू न शकले. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. पाहत राहते तेही रित्या अवकाशी, चांदण्यांचे बहरणे त्यालाही परकेच आहे. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. पॅदे हाती असतानाही मी स्वतःला वाचवू न शकले.
0: बापरे, ग्रेट. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्या वेगवेगळ्या कविता ऐकता आल्या आणि असं एक जाणवलं की कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते, तर ती एक मनाला स्पर्श

0: करणारी अनुभूती असते, कारण एखादी छोटीशी ओळसुद्धा आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला प्रेरणा देऊन जाऊ शकते. म्हणजे आता तुझ्या कवितांमधूनच ते जाणवून गेलं. आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कविताच आहे की जी माणसाला माणसाशी जोडू शकते, मन शांत करू शकते, विचारांना चालना देऊ शकते, जगण्याला अर्थ देऊ शकते. इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद तन्वी.
2: मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगता.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

समाजाच्या दृष्टीनं काम करत असतात, एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवतात. आणि आता कार्यक्रम कसं वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया पाठवा. आणि आमचा ईमेल आय डी लिहून घ्या, yuvaniair@gmail.com.

0: हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई राज्यात का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: टीईटी पेपर विरोधी पक्षांनी आज विधान परिषद देखील उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत घोषणाबाजी केली. सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासात तहकूब केलं. यंदा मार्च राज्याच्या विविध भागात वादळी पीठ आणि पावसाचा फटका 1,22,000 क्षेत्रावरच्या बसला असून 7,09,717 कोटी रुपये नुकसान भरपाई आल्याची माहिती मदत पुनर्वसन मंत्री मकरंद शिक्षण मंडळाच्या सर्व शाळेमध्ये मराठी शिकवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जावी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्येतल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने स्पष्ट केला. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रार झाल्या आहेत. 30 हेक्टर पेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री पाटील विधानसभेत दिली. नोंदणीकृत सावकार शेतीसाठी तारण 9% आणि तारणाशिवाय 12% दराने कर्ज वाटप करता येईल त्यांनी दरम्यान सावकारी प्रतिबंधक कायदा असला तरी शेतकरी शोषण सुरूच आहे असा आरोप विरोधकांनी केला आणि अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. आपण दुष्काळाला सामोरे जात आहोत मात्र त्यासाठी काहीच तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये दिसत नाही. 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना आता कर्जमाफी मिळणार नाही. केवळ 50% त्यांना माफी मिळेल या अटीमुळे 36 शेतकरी या योजनेतून बाहेर जात आहेत. पुण्य अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असलेली ही कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अशा अट करा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान केली. राज्य सरकारने ही शेतकरी कर्जमाफी ही प्रत्येक शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या आखडीचा खेळ सुरू आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते यांनी केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फालके.
0: विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक
1: कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टर पेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. नोंदणीकृत सावकारांना शेतीसाठी तारणासह 9% आणि तारणाशिवाय 12% दराने कर्ज वाटप करता येतं असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान सावकारी प्रतिबंध कायदा असला तरी शेतकऱ्यांचं शोषण सुरूच आहे असा आरोप विरोधकांनी केला आणि अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. आपण दुष्काळाला सामोरे जात आहोत मात्र त्यासाठी काहीच तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये दिसत नाही. 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना आता कर्जमाफी मिळणार नाही. केवळ 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान त्यांना दिलं जाणार आहे. 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रथम ठराविक रक्कम भरावी मगच त्यांना कर्जमाफी मिळेल. या एका अटीमुळे 36 लाख शेतकरी या योजनेतून बाहेर जात आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असलेली ही कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अशा अटी रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान केली. तर राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फालके.
0: विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक बुधवार दिनांक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावे त्याची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले भंडारा गोंदिया मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ

0: नेते राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते बिनविरोध निवडून आले. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून आपली बांधिलकी ही संविधानाशीच आहे असं नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. 19 एप्रिलला सकल हिंदू समाज सानपाडाद्वारा आयोजित कार्यक्रमात आपण प्रबोधनात्मक भाषणासाठी गेलो होतो. अशा सामाजिक सांस्कृतिक रचनात्मक कार्यक्रमात जाऊन मार्गदर्शन आणि प्रबोधन करणं हा पोलिसिंगचाच भाग आहे असं ते म्हणाले. विश्वास नांगरे पाटील यांनी डॉ रवींद्र सिंगल यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नागपुरातील ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेलं अभियान, महिला सुरक्षा, त्याचप्रमाणे वाहतुकीची शिस्त यावर भर देणार असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणचं मुख्य प्रायोरिटीचं आव्हान असतं, पण पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणं हे काय फार ग्रेट नाहीये. पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये या शहरातील सर्व मुलींना, माता भगिनींना सुरक्षित कसं वाटेल यासाठी एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
0: बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात सामाजिक कार्यकर्त्या मंगला गुरव यांनी आज वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर एक महिला एक झाड ही मोहीम राबवली. या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हस्ते बोर्डी नदीच्या तीरावर वडाच्या झाडाची लागवड केली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, करंज आणि कडुलिंब यासारख्या देशी वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसवण्याची अंतिम मुदत उद्या म्हणजेच 30 जून आहे. या मुदतीनंतर 1 जुलैपासून HSRP न बसवणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस आणि परिवहन विभागाकडून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अशा वाहनांना हस्तांतरण, पत्ता बदल, पुनर्नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासह अनेक RTO सेवा मिळणार नाहीत. भंडारा जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देऊनही राज्य सरकारनं अनेक अटी शर्ती लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारनं कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हवामान. येत्या काही तासात गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली असून नागपुरात काही वेळापूर्वी मध्यम स्वरूपाच्या सरींनी वृष्टी केली. याशिवाय चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं इथं वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
1: TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे. मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीकेली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत. मग पुरवणी मागण्या

0: दर का केल्या जातात असा त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे. राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी या संदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

0: अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदक इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
8: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
9: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
10: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
9: सहज संवाद.
11: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे. वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगित प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं, मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून या संदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य

0: विभा खुडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे, तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोनमधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोनमधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी या संदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESICच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली, तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली, त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात सन 2026-27 या वर्षात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली. तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली

समिती जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये, तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद, असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार, असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे, परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल, असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापती पदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्ण वेळ संचालक पद देण्यात येईल, अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये, तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा ॲक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT अंतिम अहवाल येईल, त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून

0: या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आत्ता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आत्ता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
3: 10वी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
4: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
3: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
4: निःशुल्क प्रवेश फी,
3: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
4: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
3: अधिक माहितीसाठी 9552729996
4: या क्रमांकावर संपर्क करा.
3: 10वी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
4: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
3: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
4: निःशुल्क प्रवेश फी,
3: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
4: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
3: अधिक माहितीसाठी 9552729996
4: या क्रमांक संपर्क करा.
5: 103 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीच हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाले. ऐकूया कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात मी हर्षवर्धन आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर 8 आषाढ, शके 1948, म्हणजेच 29 जून 2026. मंडळी, सुरुवातीला ऐकूया हे सुंदर गीत.

मंडळी आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अर्थात पोकरा या योजनेविषयी तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही कल्याणी कविता सुभाष औटी यांची हर्षवर्धन डांगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. श्रोते हो, आज आपल्या सोबत आहेत सिंदेवाहीच्या तालुका कृषी अधिकारी कुमारी कल्याणी कविता सुभाष औटी मॅडम. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या लाभाच्या अनेक योजना आहेत आणि त्यातील काही योजनांविषयी ते आपल्याला आज माहिती

0: ती सांगणार आहेत, तर माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: आज आमच्या शेतकरी बांधवांसाठी कुठल्या योजनेविषयी सुरुवातीला आपण सांगणार आहात?
1: सर, मी सुरुवातीला आपल्या महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 या योजनेविषयी माहिती सांगते, ज्याला आपण सगळेजण साधारणतः पोकरा म्हणून संबोधतो.
0: तर ही नेमकी कृषी संजीवनी योजना जी आहे ती काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या बाबीचा अंतर्भाव आहे, याविषयी थोडं सविस्तर सांगा.
1: आपण सगळेजण पाहतच आहोत, आता तापमान वाढ झालेली आहे आणि आपण अनेक समस्यांना सामोरे जात आहोत. जे शेतकरी आहेत त्यांना हवामान बदलामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्या समस्यांना जुळवून घेण्यासाठी, शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी सहाय्य करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे आणि या उद्देशाने आपण ही योजना राबवत आहोत. त्याच्यामध्ये आपला काही बाबींवरती भर आहे, ज्याच्यामध्ये शेतीतील उत्पादकता शाश्वतता वाढवायची आहे, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आहे म्हणजेच क्लायमेट रेझिलियंट अग्रिकल्चर तंत्रज्ञानाचा आपण अवलंब करणार आहोत, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवणे तसं

0: शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी सहाय्य करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. आणि या उद्देशाने आपण ही योजना राबवत आहोत. त्याच्यामध्ये आपला काही बाबींवरती भर आहे, ज्याच्यामध्ये शेतीतील उत्पादकता शाश्वतता वाढवायची आहे, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आहे म्हणजेच क्लायमेट रेझिलियंट अग्रिकल्चर तंत्रज्ञानाचा आपण अवलंब करणार आहोत, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवणे, तसंच पाण्याचा काटकसरीने वापर करणे, जमिनीचं सेंद्रिय कर्ब जे दिवसेंदिवस कमी होत आहे ते वाढवणे, याच्यामध्ये संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब करणे, सोबतच शेतकऱ्यांची जी महत्वाची समस्या आहे की आपल्याला उत्पन्न मिळत नाही, तर याचं महत्वाचं कारण जो उत्पादन खर्च वाढत आहे तो उत्पादन खर्च कमी करणे, निविष्ठा आणि जे आपली संसाधनं आहेत त्यांचा कार्यक्षमतेने वापर करणे, आणि बाकीचे जे कृषी आधारित व्यवसाय आहेत त्यांना बळकटी देण्यासाठी महिला शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रोत्साहन देणे, आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी हवामान सल्ला अधिक उपयुक्त आणि अचूक बनवणे.
1: बरं बरं, खूप सुंदर अशी माहिती आपण सांगत आहात या कृषी संजीवनी योजनेअंतर्गत. तर मला प्रश्न असा पुढचा निर्माण होतो आहे की हा लाभ जो आहे या योजनेचा तो कुणाला आणि कशा प्रकारे मिळतो याविषयी थोडस सविस्तर सांगा.
0: प्रथमतः मी सांगू इच्छिते की ही जी योजना आहे ती ग्रामस्तरापासून चालू होते. यामध्ये ग्राम कृषी विकास समिती आपण स्थापन केलेली असते. गावातील प्रत्येक घटकाला याची माहिती व्हावी यासाठी या समितीमध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, सहकारी संस्थांचे सदस्य, शेतकरी उत्पादक कंपनी त्यांचे प्रतिनिधी, स्वयंसहाय्यता गटांचे प्रतिनिधी, कृषी संबंधित जे क्रियाशील शेतकरी प्रगतशील शेतकरी असतील ते, आणि आपली ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी ही व्यवस्था असते. तर यामध्ये आपण सुरुवातीला लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबवली, ज्याच्यामध्ये आपण गावामध्ये प्रचार प्रसिद्धी केली आणि MLP म्हणजेच मायक्रो लेव्हल प्लॅनिंग सूक्ष्म नियोजन प्रक्रिया राबवली. याच्यामध्ये आपण गावाचा आराखडा बनवला. ह्या आराखड्यामध्ये सगळी जी कामं असतील आणि लाभाचे जे लाभार्थी असतील त्यांच्या संबंधी माहिती त्यांना माहिती पोहोचवण्याचं आपण काम केलं. आपण जसा प्रश्न विचारलात की यामध्ये कोण लाभ घेऊ शकतं, तर आपल्या गावातील सर्व घटक असतील, महिला असतील, शेतकरी असतील, भूमिहीन शेतकरी असतील किंवा इतरही जे शेतीशी निगडीत घटक आहेत ते सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात. याच्यामध्ये जे प्रकल्प लाभार्थी आहेत ते शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, महिला गट असतील हे सुद्धा लाभ घेऊ शकतात. तर याच्यामध्ये विविध घटक आहेत जे मी आपल्याला सांगते. याच्यामध्ये प्रकल्पामध्ये आपण 5 हेक्टर पेक्षा कमी जमीन धारणा आहेत यांनाही लाभ देतो, महिला वर्गाला लाभ देतो, सामाजिक दृष्ट्या वंचित जो वर्ग आहे त्यांना लाभ देतो. याच्यामध्ये आपण 4 घटकांद्वारे ही योजना राबवतो, ज्याच्यामध्ये संसाधनांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वृद्धी करणे याच्यावरती भर असेल. दुसरा जो घटक आहे त्याच्यामध्ये आपण हरितगृह वायू उत्सर्जन आणि व्यवस्थापन यासाठी शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवतो. तिसरा जो घटक आहे त्यामध्ये उत्पन्नवाढीचे स्रोत आणि बळकटीकरण याच्यावर आपण भर देतो. आणि चौथा जो घटक आहे त्याच्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन आणि प्रकल्प संस्था जे आहे त्यांचं बळकटीकरण याच्यावर आपण भर देतो. यामध्ये प्रकल्पाचे घटक राबवताना वैयक्तिक घटक, त्यानंतर सामूहिक घटक आणि मृदसंधारण अशा 3 घटकांमध्ये आपण काम करतो.
1: बरं, हे आपण आतापर्यंत आम्हाला घटक समजावून सांगितले आणि याच्यासाठी आपण मायक्रो प्लॅनिंग पण केलेलं आहे म्हणजे सूक्ष्म नियोजन पण केलेलं आहे, तर त्याचे आधार कुठले, काय निकष वापरले होते तुम्ही?
0: आपण जे ग्रामस्तरीय सूक्ष्म नियोजन केलं या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये आपण गावामध्ये फिरलो, गावातील लोकांकडून आपण गावाचा जो नकाशा आहे, गाव आराखडा आहे, गावामध्ये सद्यस्थितीत कुठले कुठले स्ट्रेंथ आहेत आणि कुठले कुठले विकनेसेस आहेत म्हणजे गावामध्ये आपल्याला काय प्रगती करायची आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेतली, गावकऱ्यांकडूनच माहिती जाणून घेतली आणि त्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे किंवा आपण गावाचा कुठल्या बाबतीत विकास करू शकतो याबाबत माहिती घेतली. यानंतर आपण सूक्ष्म नियोजन प्रक्रिया करण्यामध्ये आपण काय केलं की पहिल्यांदा गावातील वेगवेगळे जे घटक मी तुम्हाला आता जे घटक सांगितले किंवा यापुढेही जे सांगेल त्यामध्ये कुठल्या कुठल्या व्यक्तींना लाभ देणं गरजेचं आहे त्यांची आपण आकडेवारी काढली. सोबतच गावामध्ये मी जसं सांगितलं की प्रकल्पाचा भर आहे आपण पाण्याचा काटकसरीने वापर करणे, कार्यक्षम वापर करणे, तर गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामं करून ज्याचा शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी काम होईल अशी मृद व जलसंधारणाचे स्रोत किती आहेत त्यांची माहिती घेतली आणि आपण कामं काय करू शकतो त्याच्यावरती आपण फोकस केला. यासोबतच आपण कृषी व्यवसाय उभारणीवरती भर दिला. गावामध्ये सध्या गट किती आहे

0: कृषी व्यवसाय किती आहेत आणि जे काही महिला असतील किंवा शेतकरी गट आहेत ते कोण यामध्ये अजून उत्सुक असतील त्यांचा आपण माहिती घेतली. त्याप्रमाणे आपण सर्व आराखडा बनवला, तो आराखडा ग्रामस्तरीय समितीने मंजूर केला, त्याच्यामध्ये बदल करून आपण तो तालुकास्तरीय समितीवरती मंजूर केला, त्यानंतर तो आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला. आणि यामध्ये तीन प्रकारे असतील, जी मृद व जलसंधारणाची कामं आहेत ते विभागामार्फत केली जातात, ज्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी आहेत ते आपलं पोकरा डीबीटी, जसं महा डीबीटी ऑनलाईन पोर्टल आहे महाराष्ट्र कृषी विभागाचं, तसं पोकरा डीबीटी हे ऑनलाईन पोर्टल आहे. तर त्या पोकरा डीबीटीद्वारे आपण लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करतो किंवा आपण त्यांच्याकडून अर्ज भरून घेतो आणि याद्वारे आपण जो आराखडा बनवलेला आहे तो आपण अंमलात आणत आहोत.
1: बरं, खूप सुंदर पद्धतीने आपण सांगितले याविषयी. आता मला पुढचा प्रश्न असा निर्माण होतो आहे की या लाभाचं स्वरूप जे आहे ते नेमकं कसं आहे, काय काय लाभ मिळणार. दोन तीन पातळीवर सांगितलेलं आहे, एक वैयक्तिक आणि सामूहिक, तसंच भूमिहीन यांचा पण तुम्ही उल्लेख केला होता की नेमके लाभाचं स्वरूप काय आहे. या
0: सर, लाभाचं स्वरूप पाहताना मी पहिल्यांदा ज्या वैयक्तिक लाभाच्या बाबी आहेत त्या आपल्याला सांगू इच्छिते.
1: बरं,
0: त्यामध्ये वानिकी आधारित वृक्ष लागवड आहे वैयक्तिक लाभामध्ये, फळबाग लागवड असेल, ठिबक संच, तुषार सिंचन संच, वैयक्तिक शेततळे, शेततळे स्थिरीकरण, शेडनेट गृह किंवा हरितगृह किंवा त्यामधील लागवड साहित्य असेल, गाळ खत व नाडे खत असेल, विहीर पुनर्भरण असेल, तसंच सर्व शेतकऱ्यांसाठी बीजोत्पादन, रेशीम उद्योग, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन ह्या योजना आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थी आहेत, फक्त त्यांच्यासाठी आपल्याकडे पाईप व पंपसंच आहे. तसेच भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिला यांच्यासाठी घरच्या घरी करता येण्यासारखं शेळीपालन युनिट जे आहे याचा लाभ आपण वैयक्तिक घटकातून देतो.
1: बरं, त्याच्या आधी मला प्रश्न असा निर्माण होतो आहे की हे किती यांना सूट काय असते किंवा काही पैसे भरावे लागतात की 100% सुट्टीवर ह्या सर्व योजना चालतात किंवा SC ST साठी काही वेगळा लाभ असतो, काय थोडं सविस्तर सांगावं आपण.
0: हो, यामध्ये हे मी जे सर्व वैयक्तिक लाभाचे जे घटक सांगितले त्याच्यामध्ये आपण 50% ते 100% पर्यंत अनुदान देतो. यामध्ये आपल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना जास्त, तर काही ठिकाणी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना जास्त अनुदान आहे. हे घटकावरती आधारित आहे. जसं की मी सांगते, तुषार सिंचन आहे त्याच्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना 80% आहे आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी यांना 90% अनुदान आहे. शेततळे हा जो घटक आहे यामध्येही जे आपल्या शेततळ्याची आकारमान असेल त्यानुसार आपण अनुदानाचा लाभ वितरित करतो. सोबतच आपल्याकडे वृक्ष लागवड आहे, वृक्ष लागवडीसाठीही मापदंडाच्या आधारे आपण त्यांना अनुदान वितरित करतो. फळबाग लागवड असेल त्याच्यामध्येही आपण कुठल्या प्रकारची रोपं लावणार आहोत त्याच्या आधारे आपण अनुदान वितरित करतो. शेडनेट गृह असेल किंवा शेडनेट गृहातील जे लागवड साहित्य आहे त्यांना आपण आर्थिक मापदंडाच्या आधारे 50% किंवा आपला जो खर्च होईल त्याच्या आधारे 50% अनुदान वितरित करतो. जे गांडूळ खत युनिट असतील, विहीर पुनर्भरण असतील, पाईप संच हे सर्व असतील याच्यामध्ये आपण खर्चाचा त्यांचा जो मापदंड आहे त्याच्यामध्ये 90% किंवा 75% पर्यंत अनुदान वितरित करतो. हे सर्व आपण जो घटक राबवणार आहोत त्याचे जे मापदंड होतील किंवा त्याचं जे आकारमान असेल, त्याचं जे आपण साहित्य घेणार आहोत आपल्या शेतीच्या अनुसरून, तर त्याचा जेवढं आकारमान किंवा आपण जेवढे सेट घेणार आहोत त्याच्या तुलनेत आपल्याला अनुदान मिळेल.
1: बरं, वैयक्तिक संदर्भामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. या ठिकाणी सामुदायिक याचं स्वरूप काय आहे, त्यांचा लाभ कुठल्या प्रकारे मिळतो आणि त्या सामुदायिक मध्ये कुठल्या गोष्टी येतात आपण सांगायला.
0: जे आपण सामूहिक घटक म्हणतो याच्यामध्ये काय येते, शेतकरी गट येतात, शेतकरी उत्पादक कंपनी आणि सोबतच आपण याच्यामध्ये महिला बचत गटांनाही लाभ देतो. याच्यामध्ये लाभ देताना आपण वेगवेगळे घटक राबवतो. याच्यामध्ये जास्तीत जास्त 60% पर्यंत आपण अर्थसहाय्य जे गट त्यांना देतो. याच्यामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत ते मी सांगते. याच्यामध्ये शीतगृह असेल, पॅक हाऊस असेल, अन्न प्रक्रिया युनिट असतील, धान्य प्रक्रिया युनिट असतील, दूध प्रक्रिया युनिट्स असतील, रेफ्रिजरेटर किंवा फळे किंवा भाजीपाला वाहतुकीसाठी वाहनाची गरज असेल, कडधान्य मिल असेल, फळ पिकवणी केंद्र असेल, बीज प्रक्रिया युनिट, मसाले युनिट, हळद प्रक्रिया युनिट, भाडेतत्वावर कृषी अवजारे यांची सेवा केंद्रांची निर्मिती करणे किंवा आपल्याला एखादा कृषी मॉल उभारायचा असेल त्यासाठी आपण अनुदान देतो. औषधी किंवा सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट, निंबोळी अर्क युनिट, तेल गाळप युनिट, आटा चक्की, ऑक्शन सेड, स्वयंचलित आटा चक्की, बांबू फर्निचर युनिट, पशुखाद्य

0: असते. सोबतच आले प्रक्रिया युनिट, मका प्रक्रिया केंद्र, रोपवाटिका, सेंद्रिय कृषी युनिट, आपल्या महिला गटांना राबवण्यासाठी उपयोगी पडणारं पापड उद्योग असेल, बटाटा प्रक्रिया युनिट असेल, रेशीम उद्योग असेल, त्यानंतर पोल्ट्री खाद्य उत्पादन केंद्र असेल, स्वीट कॉर्न फ्रोझन व शीतगृह असेल, सोया मिलचं प्रोसेसिंग असेल, लाकडी तेल घाणा असेल, कांदा चाळ असेल, गोदामे असतील, बियाणे प्रक्रिया युनिट्स असतील, आणि परसातील कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन अशा अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ आपण गटांद्वारे देतो.
1: बरं, मला सुरुवातीला तुम्ही सांगितलं की यामध्ये तुम्ही मायक्रो प्लॅनिंग केलं होतं आणि गावाची निवड केली, तर या तालुक्यामध्ये एकूण किती गावाची निवड आपण केली आहे सांगता येईल?
0: हो, सिंधुभाई तालुक्यामध्ये 31 गावांची निवड झालेली आहे. ही निवड महाराष्ट्र शासन असेल, कृषी विद्यापीठ असतील आणि अनेक तज्ञांच्या मदतीने वेगवेगळ्या निकषांच्या आधारे झालेली आहे. आणि ही जी गावं 31 गावं निवडलेली आहेत, ही थोडी हवामान दृष्ट्या प्रतिकूल आहेत, तर त्यांना अनुकूल बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
1: नक्की नक्की. यासाठी शेतकरी बांधवांनी कुठे आणि कोणासोबत संपर्क साधायला पाहिजे?
0: यासाठी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी पोकरा डीबीटी, जे वैयक्तिक लाभ घटक असतील किंवा सामूहिक लाभाचेही घटक असतील, तर पोकरा डीबीटी म्हणून हे ॲप आहे, याच्यावरती आपण घटक राबवू शकता. जर कुणाला याच्यामध्ये समस्या येत असेल की पोकरा डीबीटी नेमकं काय आहे कळत नसेल, महाराष्ट्र शासनाचा आपल्या विस्तार व इतर योजना किंवा शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी तंत्रज्ञान प्रचारासाठी महाविस्तार AI हे ॲप लॉन्च झालेलं आहे. ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. त्या ॲपमध्ये गेलात आपण आणि आपल्याला ज्याही घटकाची गरज आहे ते आपण तिथे टाईप केलं तर कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या लिंक्स ओपन होतील. त्यामध्ये पोकरा डीबीटीची लिंक ओपन होईल आणि महाविस्तार ॲप तसेच पोकरा डीबीटी या दोन्ही ठिकाणाहून आपण योजनेसाठी अर्ज करू शकतो. सोबतच काही घटकांसाठी अर्ज करण्यासाठी अडचण येत असतील किंवा काही घटक जे आपल्या गटाचे किंवा सामूहिक घटक आहेत त्या घटकांना काही अडचणी किंवा कागदपत्र कोणती वापरायची ह्या अडचणी येत असतील तर ते आपल्या गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा तालुका कृषी कार्यालयामध्ये येऊ शकतात.
1: नक्की नक्की. खूप सुंदर पद्धतीने आपण अशी माहिती सांगितलेली आहे. शेवटी आमच्या शेतकरी बांधवांसाठी आपला काही संदेश किंवा काही आवाहन आहे?
0: माझं सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की आपण पाहत आहात आपल्याला शेती परवडत नाही आहे असा सूर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा आहे. पण शेती म्हणजे आपली आई आहे. आपण आपल्या आईला कधीच दूर करू शकत नाही. तर जे काही होत आहे हवामान बदलामुळे, अचानक पाऊस येत आहे, दुष्काळ पडत आहे किंवा शेतकऱ्यांना विविध खर्च येत आहेत आणि उत्पन्न त्याप्रमाणे भेटत नाही आहे, तर ह्या सर्वांवर मात करण्यासाठी आपण महाराष्ट्र शासन आणि वर्ल्ड बँक ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन ही योजना घेऊन आलेला आहे. या योजनेमध्ये मी फक्त हे लाभाचे घटक सांगितले हे येत नसून आपल्याला आमच्या कृषी विभागाद्वारे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाद्वारे विविध जे तंत्रज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे, ज्यामध्ये क्लायमेट रिझिलियंट ॲग्रिकल्चर तंत्रज्ञान आपण त्याला म्हणतो. तर ते तंत्रज्ञानामध्ये असे समूह सहाय्यक असतील आणि सहाय्यक कृषी अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायची, म्हणजे आपल्याला माती परीक्षण, बीजोत्पादन, त्यामध्ये लागणाऱ्या नैसर्गिक निविष्ठा तयार कशा करायच्या, ती तपासून ते काढणीपश्चात तंत्रज्ञानापर्यंत आपल्याला माहिती देत आहेत आणि माहिती घेऊन आपण त्याचा आपल्या शेतामध्ये उपयोग करावा. सोबतच मी आत्ता जे काही योजना सांगितल्या, जे काही घटक सांगितले, आपल्याला कुठल्याही घटकाची आवश्यकता असतील तर संकोच न करता रजिस्ट्रेशन करून आपण या अनुदानाचा लाभ घ्यावा आणि आपलं जे जीवनमान आहे, राहणीमान आहे आणि आपल्या शेतीचं जे क्वालिटी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, ज्यामुळे आपण जी न परवडणारी स्थिती आहे ती अधिक समृद्ध आणि शाश्वत कशी बनवू शकतो आणि सोबतच आपला शेतकरी राजा समृद्ध कसा बनेल याकडे आपण सर्वजण प्रयत्न करूया.
1: नक्की नक्की. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेविषयी आत्ता आमच्या तालुका कृषी अधिकारी कल्याणी कविता सुभाष औटी मॅडम यांनी खूप सुंदर अशी माहिती या ठिकाणी आपल्याला सांगितली आणि आमचे शेतकरी बांधव पण या योजनेचा नक्कीच लाभ घेतील अशी आशा आहे. तर मॅडम, आपण जी काही माहिती दिली त्या माहितीविषयी आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या वतीनं आणि श्रोते वतीनं आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद सर.
1: मंडळी, आता आपण ऐकत होतात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अर्थात पोकरा या योजनेविषयी तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही कल्याणी कविता सुभाष औटी यांची हर्षवर्धन डांगे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, यानंतर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही

यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक ऐकूया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ ते ढगाळ राहून कमाल तापमान 33 ते 33.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.5 ते 24.9 अंश सेल्सिअस राहून बहुधा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच तुरळक किंवा 1-2 ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंडळी, आता शेतकरी बंधू भगिनींसाठी हवामान आधारित कृषी सल्ला. शेतकरी बंधूंनी मोसमी पाऊस पडल्याशिवाय खरीप हंगामामधील पिकांची पेरणीची घाई करू नये. शेतकरी बांधवांनी शिफारशीतील बियाणे आणि बीज प्रक्रियेसाठी लागणारी बुरशीनाशक आणि जीवाणू खतांची उपलब्धता करून ठेवावी. हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर न ठेवता शेडमध्येच साठवावा. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, जसं बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर, गोंडपिपरी, जीवती, कोरपना, मूल, पोंभुर्णा आणि वरोरा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी वापसा असताना पेरणी करण्यास हरकत नाही. परंतु ब्रह्मपुरी, चिमूर, नागभीड, राजुरा, सावली आणि सिंदेवाही या तालुक्यातील शेतकरी बंधूंनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून 2 ते 4 फूट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचं निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाईटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसंच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांधबंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणं आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. बियाणं खरेदी करतेवेळी टॅगवरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचं नाव, जात, गटक्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचं प्रमाण, निव्वळ वजन, विक्रेत्याचं नाव आणि पत्ता तपासून घ्यावा. तसंच विक्रेत्याकडून बियाणं खरेदीची पावती घ्यावी. त्यामध्ये बियाण्याचं नाव, पीक, वाण आणि बियाणं खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर तसंच जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री आणि उपलब्ध ओलिताची सोय असल्यास धान पिकाची रोपवाटिकेची पेरणी करावी. संशोधित धान वाणाचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक जातीकरता 35 ते 40 किलो आणि मध्यम आणि ठोकळ जातीकरता 50 किलो प्रति हेक्टरी बियाणं वापरावं. धान बियाणं पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ या प्रमाणात द्रावण करून त्यात बियाणं टाकावं. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे आणि तळाखालील निरोगी बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून सावलीत 24 तास वाळवावं. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. धान पीक उपवाटिकेसाठी जमीन नांगरून आणि वखरून तयार करावं. 100 सेंटीमीटर रुंद आणि 10 ते 15 सेंटीमीटर उंच योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करून धान बियाणे पेरणीपूर्वी दर गुंठ्यास 3 क्विंटल चांगलं कुजलेलं शेणखत, 1 किलो युरिया आणि 3 किलो SSP मिसळून द्यावं. पुरेसा पाऊस पडल्यावर आणि उपलब्ध ओलिताची सोय असल्यास तसंच जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री केल्यानंतरच पेरणी करावी. धान बांधीतील धुऱ्यावर तूर पीक घेण्यापूर्वी धुऱ्यावर नवीन माती टाकावी. तसंच धुऱ्यावरील तण काढून माती मोकळी करावी. तूर पिकाची लागवड करण्यास कीड आणि रोगास प्रतिकारक वाणाची निवड करावी. हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे ICPL 87119

C11 PKV Tara AKT 8811 BSMR 853 आणि BSMR 736 या वाणाची निवड करावी. घरचे बियाणे वापरत असेल उगवण क्षमता चाचणी करावी. जर कमीत कमी 70% बियाण्याची उगवण क्षमता असेल्यास ते बियाणे पेरणीस समजावे. तर मंडळी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रक आपण ऐकत होतात. मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. पुन्हा भेटू पुढच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
2: TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे. मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत. मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले.

0: सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी या संदर्भात निवेदन केलं. सुट्ट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय

प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचं उद्याचं पहिलं प्रसारण पहाटे 5:55 सुरू होईल. 5:50 सुरू होईल. दरम्यानच्या काळात ए आय आर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲप

ॲपच्या माध्यमातून हे प्रसारण अखंड सुरू राहील. तेव्हा भेटूया उद्या सकाळी, तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.